हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरची कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. या सेगमेंटमध्ये पुढे वळण्यापूर्वी आपण आज बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. आणि अर्थात आज आहे 4 जून. 4 जून रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या याकडे आपण एक नजर टाकणार आहोत. आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन व्हिक्टिम्स ऑफ अग्रिगेशन, अर्थात आक्रमकतेच्या बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आज आंतरराष्ट्रीय दिवस आहे. तर आजच्याच दिवशी 1674 मध्ये राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली. ब्रिटिश वकिलांच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले. 1876 साली ट्रान्स कॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वे मार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनाऱ्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती. 1878 मध्ये ऑटोमन साम्राज्याचे सायप्रस युनायटेड किंगडमला देण्यात आले. 1896 मध्ये हेनरी फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी प्रकाशन झाले. तर 1944 मध्ये दुसरे महायुद्ध मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला. 1970 मध्ये टोंगाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 1979 मध्ये घाणामध्ये लष्करी उठाव झाला. 1994 मध्ये वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला. 1994 मध्ये गीतकार मजरू सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. 1997 मध्ये इनॅन्सन 2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गायनातील कौरव येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. 2001 मध्ये नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला. 2010 मध्ये स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण झाले. तर त्याचबरोबर आजच्याच दिवशी 1738 मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज तिसरा यांचा जन्म झाला. 1994 मध्ये भारतीय प्रकाशक पर्यावरणवादी भगत पुराण सिंग यांचा जन्म झाला. वोव क्राफ्टचे शोधक क्रिस्तोफर कॉकेरिल्म यांचा जन्म आजच्याच दिवशी 1910 मध्ये झाला. माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केटा यांचा जन्म आजच्याच दिवशी 1915 मध्ये झाला. चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1936 मध्ये झाला. दक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक व पद्मश्री आणि पद्मभूषण SP बालसुब्रमण्यम यांचा जन्म आजच्याच दिवशी 1946 मध्ये झाला. विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म आजच्याच दिवशी 1947 मध्ये झाला. भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1959 मध्ये झाला. भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुणी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1974 मध्ये झाला. अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म आजच्याच दिवशी 1975 मध्ये झाला. भूतानची राणी जेत्सुन पेमा वात्सुन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1990 मध्ये झाला. मराठी साहित्यिक गोविंद वासुदेव कानिटकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1918 मध्ये झालं. बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचं निधन आजच्याच दिवशी 1947 मध्ये झालं. अमेरिकन निसर्गतज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचं निधन आजच्याच दिवशी 1962 मध्ये झालं. इतिहास तज्ञ डॉक्टर अश्विन दासगुप्ता यांचं निधन आजच्याच दिवशी 1998 मध्ये झाले. मराठी साहित्यिक त्यानंतर मराठी भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बासू चटर्जी यांचं निधन आजच्याच दिवशी 2020 साली झालं. तर आज जो आहे हा आंतरराष्ट्रीय निष्पाप मुलांचा जो एक आक्रमकतेला बळी ठरलेल्या अशा निष्पाप मुलांसाठीचा त्यांना एक मानसिक शारीरिक आणि भावनिक आधार देणारा असा हा दिवस आहे. तर हा दिवस जो आहे हा 4 जून रोजी जगभरातील सगळ्या शारीरिक मानसिक आणि भावनिक शोषणाला बळी पडणाऱ्या बालकांना भोगाव्या लागणाऱ्या वेदनांची कबुली देण्यासाठी केला जातो. मुलांवरील सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा अंत करण्यासाठी उद्दिष्टासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा वचनबद्ध करणे हे यासाठी एक प्रोत्साहन आहे. हिंसेमुळे अनेकदा दीर्घकाळ टिकणारी शारीरिक आणि मानसिक हानी होते, जे प्रौढत्वापर्यंत पोहोचते आणि मुलांचा विकास खुंटतो. हे लक्षात घेता UNODC असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर मुलांवरील हिंसाचारानंतर परिणामांमुळे जगभरात दरवर्षी 1 ट्रिलियनचे नुकसान होते. जगातील इतर प्रत्येक संघर्षग्रस्त प्रदेशात आक्रमकता समाप्त करण्याच्या आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस जो आहे हा प्रयत्न करतो. तर श्रोते हो, या होत्या आजच्या महत्वाच्या घटना आणि या दिवशी काय काय घडलं होतं, काय काय घडून गेलं होतं यावरती आपण एक छान नजर टाकली. आता वेळ झालेली आहे एक छोटंसं सुंदरसं गाणं ऐकण्याची. आणि येस, हे गाणं आहे, हे गाणं ऐकण्यापूर्वी आपण एक आज मी काही तुम्हाला हेल्दी टिप्स ज्या आहेत आपल्या त्या सुद्धा सांगणार आहे. पण त्याचबरोबर तुम्ही आचार्य 90 FM सोशल मीडियावरती फॉलो करताय का, तर त्या सोशल मीडियावरती आचार्य 90 FM फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर
आचार्य 90 FM ला फॉलो करत असताना आपला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, सोशल मीडिया जे आहेत तिथे तुम्ही जर आपल्याला फॉलो केलं, सबस्क्राईब करेल तर तुम्हाला आपल्या ज्या रिसेंट अपडेट्स आहेत त्याचेही अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि येस, आता याच नोटवरती मी आज तुम्हाला, आज मगाशीच म्हणाल्याप्रमाणे आज अशोक सराफ यांचा वाढदिवस आहे, तर मग त्यांच्याच वरती हे चित्रबद्ध करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री जी आहे ती दिसलेली आहे. तर त्यावरचं हे गाणं आपण इथे ऐकणार आहोत. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा ऐकताय छोट्याशा विश्रांतीनंतर. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या आपल्या हेल्दी टिप्समध्ये आरजे कोमल ज्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास आहे त्यांच्यासाठी काही हेल्दी टिप्स सांगणार. तर त्या हेल्दी टिप्स काय आहेत त्या लगेच जाणून घेऊयात. तर अर्थात बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास होतोय, तो त्रास तुम्हालाही होतोय का? परत त्यामध्ये तुम्ही काय काय फेस करताय, कारण डोकेदुखीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तुम्हाला नेमकी कशी डोकेदुखी आहे तर ते तुम्ही आम्हाला नक्की, त्याबद्दलचा त्रास किंवा तुम्ही काय फेस करताय ते तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता. आणि आता त्यावरतीच मी काही तुम्हाला हेल्दी टिप्स सांगते. तर कपाळाला जर तुम्ही आपल्याच घरामध्ये असणारी सुंठ, तर त्यावरती त्या जर सुंठीचा लेप लावताय तर ते अतिशय हेल्दी ठरणार आहे. आणि येस, भारतीय घरांमध्ये सुंठ म्हणजेच वाळवलेल्या आल्याचा वापर जो आहे हा प्रामुख्यानं मसाल्यांमध्ये आणि घरगुती उपायांमध्ये केला जातो. आयुर्वेदात सुंठीला विशेष महत्व देण्यात आलंय. सर्दी, खोकला, अपचन यांसारख्या समस्यांमध्ये सुंठीचा जो आहे तो वापर केला जातो. विशेषतः डोकं जड वाटणे, थंडीमुळे होणारी अस्वस्थता आणि काही प्रकारच्या डोकेदुखींमध्ये हा जो उपाय आहे हा करताना आपल्याला पाहायला मिळतो. सुंठीचा स्वभाव जो आहे हा उष्ण असतो, त्यामुळे ती उगाळून कपाळावर किंवा डोक्याच्या विशिष्ट भागावर लावल्यास उबदारपणा जाणवतो. यामुळे डोके हलके वाटण्यास मदत होते. विशेषतः कफ वाढल्याने डोके जड झाल्यास हा उपाय अनेक घरांमध्ये केला जातो. सर्दी किंवा नाक बंद झाल्यामुळे डोके दुखत असल्यास सुंठीचा लेप लावल्याने काही प्रमाणात आराम मिळतो. सुंठीच्या तीव्र सुगंधामुळे, उष्ण गुणधर्मामुळे डोक्यातील जडपणा जो आहे हा कमी व्हायला लागतो. काही लोक तणावामुळे किंवा थकव्यामुळे डोकं दुखत असल्यासही सुंठीचा जो आहे तो वापर करतात. लेप लावल्यावर जाणवणारी ऊब आणि हलकी झिणझिण यामुळे आरामदायी भावना जी आहे ती निर्माण होते. आयुर्वेदानुसार सुंठ वात आणि कफ संतुलित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कफ प्रकृती असलेल्या व्यक्तींमध्ये तिचा वापर काही पारंपरिक उपचारांमध्ये केला जातो. डोक्यावरील जडपणा किंवा थंडीमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी हा उपाय चांगला आहे. सुंठीचा लेप सर्वांनाच योग्य असेल असं नाही. सुंठ उष्ण असल्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी जळजळ, खाज आणि लालसरपणा जाणवू शकतो, त्यामुळे लेप फार वेळ लावू नये. त्वचेवर त्रास जाणवल्यास तो त्वरित काढून टाकावा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा. लहान मुलं अतिसंवेदनशील असतात, त्यांची त्वचा जी आहे ती सुद्धा नाजूक असते, त्यामुळे व्यक्ती किंवा त्वचारोग असलेल्यांनी हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. तसंच तीव्र किंवा वारंवार होणारी डोकेदुखी असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून

राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोकेदुखीवर हा उपाय वर्षानुवर्ष केला जात आहे, तसेच करायलाही अगदी सोपा आहे. सुंट आहारात असावीच आणि या पद्धतीनेही वापरणे ती फायद्याची ठरते. तर श्रोते हो, मला असं वाटतं या काही हेल्दी टिप्स आहेत ज्या आपण नक्कीच करू शकतो, वापरू शकतो. अगदी जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर इट इज व्हेरी हेल्पफुल आणि खूप जास्त फायदेशीर आहे. त्याचबरोबर आता वटपौर्णिमा जवळ येऊ लागलेली आहे आणि काही मेहंदीच्या ट्रेंडिंग डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, तर त्याविषयी आपण भाष्य करणार आहोत. आणि वटपौर्णिमा जवळ आलेली आहे तर त्यानिमित्तानं आपण काय अजून नवीन गोष्टी करू शकतो, काय यावेळेला यंदाचे लुक असे असू शकतात, याविषयी आपण बोलणार आहोत. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि आज आहे आपल्या सगळ्या लाडक्या अशोक मामांचा अर्थात अशोक सराफ यांचा वाढदिवस, आणि अर्थात आपण त्यांच्याही गाण्यांचा आस्वाद घेतच आहोत. आणि येस, मला सांगा तुम्हाला अशोक मामांची कोणती गाणी आवडतात किंवा त्यांचं कोणता असा चित्रपट आहे जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, किंवा त्यांचं काम जे आहे ते तुम्हाला या चित्रपटात खूप आवडले, असे बरेच चित्रपट आहेत. त्यामध्ये जर आपण वेगळं जर बघायला गेलं तर अशी बनवा बनवी ज्या चित्रपटामध्ये, किंवा त्यांचे बरेचसे असे चित्रपट आहेत, त्यांचे डायलॉग्स जे आहेत ते अजूनही बोलले जातात, अजूनही त्या डायलॉग्सवरती लोक जे आहेत तितकंच प्रेम करतात, त्याचबरोबर त्यांच्या गाण्यांवरती थिरकतात. तर असे हे अनेक गाणे आहेत, त्यांचे चित्रपट आहेत. तर येस, आता त्यातलंच एखादं गाणं जे आहे त्याचा आपण आस्वाद इथे घेऊयात. आणि अर्थात तुझी माझी जोडी जमली हे गाणं आपण इथे ऐकणार आहोत. माझा पती करोडपती या चित्रपटामधलं हे गाणं, ज्यामध्ये अशोक सराफ, किशोरी शहाणे आणि बरेच कलाकार जे आहेत ते दिसलेले आहेत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या सेगमेंटमध्ये अर्थात वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमा जवळ आलेली आहे तर महिलांना त्यांच्या लुक बाबत त्या ज्या आहेत त्या खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. यावेळेसचा लुक काय करायचा, यावेळेला दागिने काय घालायचे, मंगळसूत्रांमध्ये काय व्हरायटी हव्यात का. तर वटपौर्णिमेसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्रांच्या देखण्या डिझाईन्स ज्या आहेत त्या मार्केटमध्ये सध्या आलेल्या आहेत आणि येस त्याच डिझाईनविषयी आपण जे आहे ते जाणून घेणार आहोत. तर येस ऑफकोर्स मंगळसूत्र म्हणजे स्त्रीचा खरे तर हा मुलाचा दागिना आहे आणि वटपौर्णिमा हा पती पत्नीच्या अतूट नात्याचा विशेष सण असतो. या दिवशी 7 जन्मांच्या सोबतीसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेला पारंपरिक लुक करण्यासाठी महिलांमध्ये कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते. नऊवारी किंवा काठपदर साडी, नाक्यात नथ, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर चंद्रकोर हा अस्सल मराठी साज मंगळसूत्राशिवाय अपूर्णच वाटतो. जर तुम्हाला या वटपौर्णिमेला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं मॉडर्न तरीही पारंपरिक लुक करायचं असेल तर चंद्रकोर मंगळसूत्र हा सध्या सर्वात बेस्ट आणि सुपरहिट ट्रेंड आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की येस तुमच्यापैकी काही जणांनी मंगळसूत्र जे आहेत ते चंद्रकोरमधले पाहिलेही असतील. तर कपाळावरची चंद्रकोर जशी सौंदर्य खुलवते आणि तसंच गळ्यातली ही चंद्रकोर मंगळसूत्र सौंदर्यात भर घालतं. बाजारात सध्या अगदी हलक्या वजनाच्या डेली वेअर डिझाईन्स पासून ते हेवी नक्षीकामाच्या अनेक नवनवीन डिझाईन्स ज्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्हीही या वटपौर्णिमेला स्वतःसाठी नवीन मंगळसूत्र शोधत असाल तर खास ट्रेंडिंग चंद्रकोर मंगळसूत्राच्या सुंदर हटके आणि एकसबडकर एक डिझाईन्स ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आहेत. त्यातलं पहिलं आहे पारंपरिक कोरीकाम केलेलं चंद्रकोर मंगळसूत्र. हे डिझाईन्स पूर्णपणे अस्सल पारंपरिक लुक देते. चंद्रकोरीच्या आकारावर बारीक नक्षीकाम किंवा हलकी जरतारी डिझाईन असते. काठपदर साडीवर हा लुक अतिशय राजशाही आणि पारंपरिक दिसतो. आजकालच्या नोकरदार महिला आणि तरुण मुलींना लांब मंगळसूत्र घालायला आवडत नाही. अशा महिलांसाठी एकाच पदराच्या काळ्या मणांच्या साखळीत छोटीशी सोन्याची चंद्रकोर लावलेले हे डिझाईन्स सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहेत. हे वेस्टर्न कपड्यांवरही उठून दिसतं. चंद्रकोरीच्या डिझाईनला खालच्या बाजूने जर नाजूक मोती जोडलेले असतील तर त्याची शोभा दुप्पट होते. मोत्यांच्या दागिन्यांची आवड असणाऱ्या गृहिणींसाठी आणि वटपौर्णिमेच्या लुकसाठी हे एक सदाबहार डिझाईन आहे. पुढे आहे जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये थोडा रंग हवा असेल तर चंद्रकोरीच्या आत लाल किंवा हिरव्या रंगाचे मिनाकरी काम केलेले डिझाईन निवडा. हे दिसायला अत्यंत आकर्षक आणि मॉडर्न लुक देणारं आहे. पारंपरिक पुतळी मंगळसूत्र आणि चंद्रकोर या दोन्ही प्रकारांना एकत्र करून एक फ्युजन डिझाईन जी आहे ती बनवली गेली आहे. मध्यभागी मराठी चंद्रकोर आणि बाजूला जी आहे ती लहान पुतळ्यांची डिझाईन, त्यामुळे गळा जो आहे हा अगदी भरलेला दिसतो. चंद्रकोरीसोबत लक्ष्मी नाण्याचे पेंडन सुद्धा असलेलं मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा वटपौर्णिमेच्या सणासाठी उत्तम पर्याय. पारंपरिक कोल्हापुरी साजाचे मणी आणि मध्यभागी मुख्य पेंडंट म्हणून देखणी चंद्रकोर असे एक सुंदर डिझाईन विशेष शोभून दिसते. पारंपरिकता आणि आधुनिकता हा असा त्याचा उत्तम जो आहे तो मेळ आहे. त्याचबरोबर नेहमीच्या पारंपरिक चंद्रकोर डिझाईन्स आणि सोबत सुंदर नाजूक मोतीवर केलेले मंगळसूत्र पेंडंट हा तुमचा लुक अधिकच खुलून दिसण्यास मदत करू शकतं. सध्या असे नाजूक कमळाचे डिझाईन्स असलेले दागिने फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत, त्यामुळे चंद्रकोर आणि रंगीबेरंगी कमळांचे डिझाईन्स असे असलेले मंगळसूत्र घातल्यास इतर कोणताही नेकलेस किंवा दागिन्यांची गरज भासत नाही. चंद्रकोर पेंडंट असलेले मंगळसूत्र पारंपरिक डिझाईनमध्ये अधिक सुंदर दिसते, ज्या चंद्रकोरीला सोन्याचा नाजूक कलाकुसरीने सजवलेले असते. तर अशा प्रकारे बऱ्याच मंगळसूत्रांच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या सध्या अवेलेबल आहेत आणि
1: व्हिडिओ पॅलेसला
0: आणि जर तुम्हाला सुद्धा असे दागिने आवडत असतील किंवा अशा प्रकारच्या डिझाईन्स आवडत असतील तर नक्की तुम्ही यावर्षीच्या लुकमध्ये हे करू शकता. आणि यानंतर आता वळूयात एका छोट्याशा ब्रेककडे आणि अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातलं थोडंसं मराठमोळं आणि एक रांगडं गाणं अर्थात राणी माझ्या मळ्यामध्ये घुसेल का तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोतेओ, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट अर्थात श्रोत्यांच्या कविता. यामध्ये आज सागर पोद्दार यांची एक कविता आहे जी सुंदर आहे, ती मी तुम्हाला इथे ऐकवून दाखवणार आहे. कविता अशी आहे, बरेच दिवस काही सुचलं नव्हतं तेव्हा बाहेर पडलो सुटाबुटातून अंगावर चढवला झब्बा. बरेच दिवस काही सुचलं नव्हतं तेव्हा बाहेर पडलो सुटाबुटातून अंगावर चढवला झब्बा. खिशाला अडकवला एक पेन, घेतली एक कोरी करकरीत वही आणि खांद्यावर घेतली एक शबनम बॅग. बरेच दिवस काही सुचलं नव्हतं तेव्हा बाहेर पडलो सुटाबुटातून अंगावर चढवला झब्बा. खिशात अडकवला एक पेन, घेतली एक कोरी करकरीत वही आणि खांद्यावर घेतली एक शबनम बॅग. आता बॅगमध्ये सरकवले दाटून आलेले मळब, शाईची दौत न घेता सोबत घेतले भरून आलेले डोळे. एका कप्प्यात घेतल्या आठवणीतल्या काही आनाभाका आणि काही घुसमटलेले श्वास आणि ठेवणीतली एक जखम. आता बॅगमध्ये सरकवले दाटून आलेले मळब, शाईची दौत न घेता सोबत घेतले भरून आलेले डोळे. एका कप्प्यात घेतल्या आठवणीतल्या काही आनाभाका आणि काही घुसमटलेले श्वास आणि ठेवणीतली एक जखम. ठाण मांडून बसलोय आता आपण भेटायचो त्या तळ्याकाठी. बघूया आधी कोण येत आहे तू का ती. हा सुंदर आणि काही गूढ लिहिलंय ना, म्हणजे ह्याच्या मागे बराच मोठा अर्थ जो आहे ना तो दडलाय. क्या बात आहे श्रोते हो, आणि असेच जर काही आर्टिकल्स कविता जर तुमच्या असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करून कळवू शकता. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. आपण भेटूयात उद्या अर्थात 5 तारखेला 5 जून आणि येस सकाळी 9 वाजता याच वेळेला याच ठिकाणी आणि आपल्या आचार्य 90 FM वर. तर श्रोते हो, आता यानंतरच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विणी यांना रंगीलारी या सेगमेंटमध्ये ऐकणार आहात. तुर्तास मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
1: अपनी माँ की इकलौती बेटी.

0: संगीत नाटकातून देखील त्यांनी भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, रामराम गंगाराम मधील माझ्या खाटी अशा बहुरंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. चित्रपटात अखंड बडबड करणारी विरोधी पात्र साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत आणि केवळ मित्रमंडळीतच दिसणारा आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदी नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायक प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या नाट्य चित्रपट सृष्टीतील कामाद्वारे घडवलं आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार, कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा व्यक्त केली. 80 दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडीने अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, दे धडाधड यासारख्या चित्रपटांमध्ये धम्माल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगावकर, महेश कोठारे यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला आत्मविश्वास, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन आणि शेर एक दुसरी सवाशे, नवरा पावशेत पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना पिळवून ठेवलं. तर प्रेक्षको, आज अशोक सराफ यांचा वाढदिवस आहे. 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आणि अशोक सराफ यांना अलीकडेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आचार्य 19 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया छान गाणं.
1: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
2: सा सारे गमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानेकाचा. नमस्कार, आजचा आपला एपिसोड असणार आहे प्रेमाविषयीचा, अर्थात रोमॅन्टिक गाण्यांचा, आणि तो काळच वेगळा होता असंही म्हणायचा. मेसेजेस आणि स्माइलीज मधून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा नजरेतून त्या व्यक्त केल्या जायच्या. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों असं म्हणण्यापेक्षा

अव्यक्तातून व्यक्त होण्याचा, किसी डिस्को में जाए किंवा चल ना डेट वर जाऊ असं न म्हणता एखादं गुलाबाचं फूल देऊन किंवा कविता लिहून व्यक्त होण्याचा। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापेक्षा एक सरस प्रेमावर बेतलेले उत्तम कथानकांचे, आशयाचे, वेगवेगळ्या विषयांचे आणि प्रगल्भ सिनेमे बनले गेले आणि म्हणूनच सिनेमांचा हा काळ आपण सुवर्ण काळ म्हणून ओळखतो। आज अशाच उत्तमोत्तम सिनेमातली प्रेमाविषयी बोलणारी, प्रेम करायला शिकवणारी आणि आजही आपल्याला प्रेमात पाडणारी गाणी कारवा क्लासिक्स मराठी मधून येत आहेत तुमच्या भेटीला। पहिलंच गाणं आहे, मी रात टाकली मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली। नाधो महानोरांचे हे अप्रतिम शब्द, लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं संगीत आणि याबरोबरीनं आपल्याला आठवतेच ती नाग्यासाठी वेडी झालेली आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणारी, बेभान होणारी चिंधी अर्थात स्मिता पाटील यांची भूमिका। गोनी दांडेकर यांच्या जैत्रजैत कादंबरीतल्या नाग्या आणि चिंधी या पात्रांनी प्रेमाची एक वेगळीच व्याख्या आपल्यासमोर मांडली।

0: फिलोसोफा,
1: फ्रेंड, फिलोसोफर, गाइड, मित्र, तत्वज्ञ, वाटाडे,
0: मितवा,
1: तू माझी, मी तुझा।

上微博嘞。

मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपती पुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढे सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख। आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे। सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्वांना स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना सतीश जाधव सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। सतीश जाधव सर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE आहेत। राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आहे, MA आहेत ते। व्यावसायिक अनुभव पाहत असताना विजेता IAS अकॅडमीचे संचालक आहेत। त्याचप्रमाणे पांडुरंग सखुमाई सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी आहेत ते। वरिष्ठ प्राध्यापक राज्य शासकीय करिअर संस्था मुंबई PRE IAS प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करता आहेत। भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं। शिक्षण रत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे। ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे। स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे। नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना। समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे। त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे। विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत। TV चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे, G24 वरती मुलाखत झालेली आहे, जय महाराष्ट्रवरती मुलाखत झालेली आहे। सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत। महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं। वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 hours अभ्यासिका रिडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करत आहेत। झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते। महान समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य सर करत आहेत। 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत। IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे। ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे, असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत। पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो।
1: धन्यवाद
0: सर। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माबाबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा।
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात। जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात, बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS सारखे असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात। आता त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत।
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बरं, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेल्या आहेत। मीन्स व्हॉट आर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट। एज दीज कमिशन्स आर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दीज आर द गव्हर्नमेंट कमिशन। जे संविधानात आहे ते सरकारी आहे, ज्या अर्थी दोन्ही आयोग संविधानात आहेत त्या अर्थी सरकारी आयोग आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युपीएससीचा जर विचार केला, फरक विचारला आता आपण, तर युपीएससी थ्रू कोणते अधिकारी निवडले जातात, तर ते मोस्टली सुपर क्लास वन, ज्यात आपण बोलतो ऐकतो की आयएएस ऑफिसर, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आयपीएस आहे, आयआरएस आहे, आयएफएस आहे, बरोबर, असे वेगळे जवळपास 23-24 डिपार्टमेंटचे जे टॉपच्या ज्या पोस्ट असतात त्या युपीएससी अंतर्गत सिलेक्ट केल्या जातात. आणि एमपीएससी अंतर्गत कसं, तर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर, मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर, असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड एमपीएससी करते. त्याचबरोबर एमपीएससी काय करते, क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय, ह्या क्लास टूच्या पण पोस्ट एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. त्याचबरोबर एमपीएससी क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. म्हणजेच काय, एमपीएससी क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री या पोस्टसाठी, ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते, आणि युपीएससी सुपर क्लास वन म्हणजे आयएस आयपीएस.
0: थँक्यू सर. मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्हता असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे?
1: बरं, एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला शैक्षणिक अर्हतेचा, तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो. म्हणजे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकाव बघितलं, तर युपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे. आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर, ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो, परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे.
0: बरं,
1: विथआउट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही. म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, ग्रॅज्युएशन मस्ट आहे.
0: अच्छा, सर, ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना युपीएससी किंवा एमपीएससी, मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या?
1: बरं, एमपीएससी किंवा युपीएससी, बघा या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात. पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीन टप्प्यातून जो ठरव जातो तो पास होतो. या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम, ती सब्जेक्टिव्ह, दॅट इज थेरॉटिकल इन नेचर आहे. आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते. आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते. तो किती वस्तुनिष्ठ आहे, किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो, आणि मेन एक्झाम मध्ये तो किती, जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो, म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू, तो आतून कसा आहे, तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय, तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय, या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूमध्ये चेक होतात. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नाही, नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो. इंटरव्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो, आतला व्ह्यू, प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं.
0: अच्छा, व सर, पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो?
1: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं, यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे. म्हणजेच काय, काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो.
0: अच्छा,
1: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे, तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे, तर तो 50% पास आहे. पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं, मटेरियल आहे तुमच्याकडे भरपूर, पुस्तक आहे, सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले, त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात, एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे, तरी पण पास होणार नाही. का? कारण त्या मटेरियलचं वापर कसं करायचं ते माहीत नाही. तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहीत नाही, तर बॉम्ब तुमच्या हातात फुटणार आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचं वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय, इनडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारले की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
0: बरोबर.
1: तर एक तर मी म्हटलं बुक चांगले घ्या ऑथेंटिक, दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय, त्या बुकच्या दोन गोष्टी, आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचे काही बुक्स असतील, त्याचबरोबर एनसीईआरटी असतील. एनसीईआरटी आता एनसीईआरटी मोस्टली यूपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे, कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत. आणि परीक्षा कोण घेतो, शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर, तो तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे, ऑथेंटिक त्याचंच मटेरियल घेईल ना.
0: त्याचं
1: काय, पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर, 10 लोकांच्या 10 फॅक्ट्स बदलू शकतात, पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो, वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल, असं आहेतच किती 5-6 सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर, त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स, क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादं एकच रेफरन्स वाचलं पाहिजे, नाही तर काय भाराभर पुस्तकं वाचून उपयोग नाही. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकाचं सार असलेलं, एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा, ते 10 वेळेस वाचा, ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय, बेसिक वाचलं, त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं, त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या. बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण बरीच लोक 10 वेळेस रिव्हिजन मारतो, 8 वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो. पण ते तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करताना, स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाही आहेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफ मध्ये ज्या हॅपनिंग थिंग्स आहेत, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, ज्या बातम्या म्हणतो, त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेध आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय, ही परीक्षा लाईव्ह आहे, ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला, पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं, मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना, आता रशिया आणि युक्रेनचं वार चाललंय, मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे, मग या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो. तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय, वर्ल्ड ज्योग्राफी वाचताय, त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय, जगभरातल्या इतक्या नद्या आहेत, मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत, आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून जाईल. मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिक मध्ये वाचलंय, रेफरन्स मध्ये वाचलंय, त्याच्या नोट्स काढल्या, त्याचं रिव्हिजन केलं, मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय, तर बाहेरची घटना काय सांगते, रशिया युक्रेन, मग ती न्यूज आहे. मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत, तर समजा तिथली वोल्गा नदी आहे बरोबर, वोल्गा आहे, ओब आहे, एनएसी आहे, लेना आहे, डॉन आहे, डॅनिस्टर आहे, डॅनिपर, या 4-5 नद्या, डॉन, डॅनिस्टर, डॅनिपर, होलगा, या 4 नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मधल्या नद्या तिथं टिक करा, आणि ह्याच नद्या आपण रिवाईज करून जायला पाहिजे. कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोलात तिथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे लेनिन काय, स्टॅलिन काय, यांच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं, गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका.
0: सॉरी सॉरी सर.
1: याच्यात मग आपण बोलायचं, मला काय बोलायचं आहे की गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये यूपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का, कारण हे जे मी बोलतोय ना, हा जो पार्ट आहे ना तो करंटशी निगडीत आहे, आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो.

0: डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो आणि हे प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिल्या प्रयत्नात पास होतो. जरी तुम्ही किती वाचलं, 10 वेळ जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाहीये. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं, ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
1: तर थोडक्यात ह्या एमपीएससी युपीएससीचा सिलॅबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
0: सर, एमपीएससी आणि युपीएससीचं सिलॅबस सांगितलं तर कसं आहे, ही 3 स्टेजची एक्झाम आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता 3 पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सी सॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. आणि दुसरा पेपर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट, तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क म्हणजे 200 मार्काचा हा सीसॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे एमसीक्यू टाईप. आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहे. त्या मुख्य परीक्षेला आता कसं आहे, 2025 पासून एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना, त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे, सिलेबस पण सेम झालेला आहे, जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा युपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर युपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबस, तर मेन एक्झाम कसं आहे सर, थेरॉटिकल आहे, युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. ऑप्शनल सब्जेक्ट काय, म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठले विषय घेऊ शकता, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्स वरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे. का? कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे, त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे, पेपर 1, पेपर 2 250-250 मार्काचे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्व परीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे, त्याच्यात हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स सगळं मिक्स आहे, त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे, त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री ज्योग्राफीवर 250 मार्क, दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क, तिसरा पेपर सायन्स आणि इकॉनॉमीवर 250 मार्क आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत. पण पूर्व परीक्षेला टिक मार्क करायचं आहे आणि मुख्य परीक्षेला लिहायचं
1: आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचा फरक
0: आहे. यस. आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर, एसए नावाचा पेपर, म्हणजे निबंध, तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचं आहे की ऑप्शनल 500, जीएस 1000 आणि एसए 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात 2, मराठी आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधले कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी. पण त्या क्वालिफाईंग आहेत, त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 2 परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275, म्हणजे किती झाले, 2025, 2025 मार्क टोटल असतात. आउट ऑफ 2025 व्हॉट इज यू स्कोर, डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी 1 पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहेत 2025 पैकी, समजा 1000 येतील, 1100 येतील, 1200 मार्क येतील, बरोबर, किंवा 900 येतील, त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय, ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा युपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी, एससी, एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललं,

0: ज्या पद्धतीने गेलं तर मी 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता. आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
1: अच्छा.
0: आम्ही त्याच्यामुळे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा, या वर्षीचं काढा, पुढच्या 10 वर्षात काढा, तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही, तिथं घटना होतात, त्या घटनेचा वेध घेतला जातो. आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होत आहे.
1: सर, साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे, तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे, कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाउट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता. कारण हे जग तुमच्या मुठीत आहे. कारण मोबाईलमध्ये असं जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचं मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर, हे माहितीचं युग आहे, एवढी माहिती आहे, पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाउट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय, तुम्ही पास होणार, पण तुम्हाला वेळ जाईल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. 1 वर्ष 2 वर्ष डिपेंड तुम्ही कसं ग्रास्प करताय, तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे, तुमची जर तसं मनाची परिस्थिती मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो, मी 1 नाही 10 वर्ष थांबेन पण मी ही परीक्षा स्वतः करेन, तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफमध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताचं, तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही. मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर, म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं, तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील किंवा कोण शिक्षक असतील किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल किंवा जवळच कोचिंग क्लास असेल तर करू शकता. का सांगतो सर, गाईड का गरजेचं आहे? लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा आपण महाभारत बघतो, आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं, म्हणजे तो लढायला तयार नाही. कारण समोर त्याच्या कोण आहे, सगळे भावकी नाते जवळचेच आहेत, तर तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथं गाईड असतो सर. आज बघा तुम्ही, आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत, कोच आहेतच, पण त्याचबरोबर कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर, तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो, तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
1: बरोबर.
0: म्हणजे विक्रमादित्य, क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत, कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय, तर आपण प्रश्न केले की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं आहे सर, कोचिंग बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात, कुठेही थराला जातात, पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाईज करणं, आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही, मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये, हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलंही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे, पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्याच क्षेत्रात किंवा कुठलंही ध्येय तो गाठू शकत नाही. म्हणजे काय, तात्पुरतं म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं, ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः फुगातच
1: मोटिवेशन. स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय गरजेचं.
0: आता मी सर
1: आणखी एक मला आणखी
0: भूमिका तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे, ही एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो, कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
1: बरोबर.
0: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास नाही. तर आपलं काम काय, ते आपण त्याच्यासाठी आपण गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आल्या पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतं ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे, टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं, मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचं. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं, फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून,
1: बरोबर
0: आहे. मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल, क्लासला काय येतो, ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो, आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात, 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं, कोणते सब्जेक्ट प्रायोरिटी बेस घेणं, स्टार्ट कुठून करणं आणि एंड कुठून करणं, टेस्ट कसं घेणं, या सगळ्या गोष्टी.
1: मार्गदर्शक आवश्यक आहे असं आपल्याला,
0: मार्गदर्शक आवश्यक आहे सर. पण आजकाल तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करून पण होऊ शकता, पण थोडं वेळ जातंय, कारण काय कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे
1: सर. विविध आपण म्हटलात पहिल्या वेळेला की विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग एपीएससी आहे, यूपीएससी आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे, मग ह्या एकाच स्पर्धे सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी एकदाच करणं योग्य आहे का, किंवा कितपत योग्य आहे ते?
0: बर, तर प्रश्न असं बघितलं तर खूप सुंदर आहे सर प्रश्न. कारण काय, एमपीएससी किंवा यूपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले, खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील, त्याचबरोबर क्लास 2 असेल तर तिथं 1500 असतील, क्लास 3 असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर यूपीएससीला पण तीच परिस्थिती आहे, लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
1: बरोबर,
0: त्याचबरोबर काय की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि यूपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी कराव. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये, कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे का परीक्षा ज्या असतील ना त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर यूपीएससीची एक तयारी करा, कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा यूपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर तर काय होणार आहे की तुम्ही ह्या ज्या इतर परीक्षा आहेत, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल. कारण पण या तयारी न करता या परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरायचे तर तसं केलं तर तुम्ही या सगळ्या परीक्षा फेल होत जाल. का सांगतो, कारण ह्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर कॉमन तेच वाचायचं आहे आपल्याला, जनरल स्टडी. आणि त्याच्यात काय, यूपीएससीचा अभ्यास केलं किंवा एमपीएससीचा अभ्यास केलं, हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत, त्यांचा सिलेबस खूप स्टँडर्ड असतो. आता त्याच्यात तिथं ते जीएस आहे, जीएस मध्ये समजा हिस्ट्री बोललं मी, तो हिस्ट्री सगळ्याच परीक्षेला येणार आहे, पण इथला हिस्ट्री यूपीएससी एमपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केला आपण चांगलं तर इतर स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, त्याच्या कम्पेअर्ड थोडं कमजोर असतो, मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ते हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा, एकदा अभ्यास पूर्ण करून घेतलं तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
1: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं?
0: बर, बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात, सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, 2 तासच करतो, 1 तासच करतो, 5 तासच करतो, तसं नाही. माझं स्पष्ट मत आहे, अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, मग हुशार कोण आहे? तो 7 तासवाला. 12 तास वाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे.
1: अच्छा.

0: म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
1: बरोबर बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपण?
0: आता मला सर कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही, कारण हे अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्यावर काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलांनी, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावी लागते. मग त्याचं शेड्यूल वेगळा असतो की एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचं शेड्यूल वेगळा आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाईममध्ये करतायत, तो भाग नाही. तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कोणत्या वेळा मिळत आहेत, त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाचं शेड्यूल, म्हणजे एखादा अधिकारी येतो तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो, अभ्यास करायचो, पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतोय तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये राईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो, तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःच विचार असला पाहिजे. म्हणजे माझं हे काय येणार की सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा. फक्त मला एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार, म्हणजे काय वेळा, म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असतं. आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही, त्याला माहीत असतं आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर,
1: हा, ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर अधिकार येते, त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त झालेले आहेत, त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर. प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीममधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील, पण ही गोष्ट आहे. जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ही कुठंच लॉस नाही आहे. कारण अपयशी झालेला विद्यार्थी, म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा, जगाचा, सगळं भूगोल पूर्ण वाचतो, त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार, राज्यघटना कळते. बरं. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतंय, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर, म्हणजे प्रादेशिक, नॅशनल आणि इंटरनॅशनल, म्हणजे रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडतात, त्या पण प्रत्येक सेक्टरच्या, त्या प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो, समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत नाही, पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो. आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 20 लोकांवर होतो, तर 20 लोकांना शानं बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतो 1-2 वेळेस, पण तिथं घाबरायची गरज नाहीये. तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, अरे झाले गेले आता विसर, मूठावर, अश्रुआवर, लक्षावरती रोक नजर, आणि एक प्रयत्न अजून कर. आज मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं, हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो. आणि आचार्य FM आपण नेहमी बघा, त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके. धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंतोत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महारास आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्नसराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात, गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्रवासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र, शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला.

ऋतुराज आजवनी आला, हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे. काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मतितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ. हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिशी सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा. मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कुजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो. वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 98 FM योग रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुकली पिटुकली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत ती काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा. स्नेहा, तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि युट्यूब चॅनलचं आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा, आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला.
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही.
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडतं.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे.
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते, म्हणजे ज्युनियर केजी ला असे मी तेव्हा सुरू केले.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं, मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसते पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही. तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असते ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळतो.
0: वा वा वा, मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते. आरवली रोड असं नाव आहे माझ्या गावात.
0: वा वा वा, छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही. म्हणजे नारळी पोकळीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही. आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छान असेल.
1: खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठ आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं?
1: म्हणजे दोन्ही ठिकाणी मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही. आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: हो, नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे त्याच्यावर, खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचली. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी.

अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलं, एकदम गोड. आणि मला असं

0: मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
1: अरे वा, किती छान. कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण ग्रुप

नमस्कार, आपण ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे, कुष्ठरोग किंवा महारोग ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो, अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टरकी शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवन. म्हणूनच आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल, आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं मूर्त स्वरूप. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली, पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिलंय. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावग ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती पण बाबांची पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली नव्हती. पण बाबांनी विनोबांच्या मदतीने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेतला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. या संस्थेत शिकत असताना संस्थेचे अधिष्ठाता डॉ धर्मेंद्र म्हणाले की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे प्रयोगासाठी माणूस हा एकच संभाव्य प्राणी उरतो. म्हणूनच आजवर कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाहीये. डॉक्टर धर्मेंद्र यांचं बोलणं बाबांनी मनावर घेतलं आणि प्रयोगाखातर स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. इतकंच नाही तर आग्रहच धरला. अशा प्रकारे दोन चाचण्या झाल्या, एकदा मृत जंतू तर एकदा जिवंत. आणि सुदैवानं दोन्ही प्रयोगांचा बाबांवर काहीच परिणाम झाला नाही. कलकत्त्याला घेतलेल्या प्रशिक्षणाहून परतल्यावर 1951 मध्ये संस्थेला तत्कालीन मध्य प्रांत आणि वराड सरकारकडून वरोऱ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर 50 एकर जंगल जमीन मिळाली. दत्तपूरच्या कुष्ठधाममधले 6 कुष्ठरुग्ण, ती 50 एकर काटेरी झुडपांनी भरलेली जमीन, 14 रुपये रोख आणि विनोबांनी आवर्जून पैसे देऊन घ्यायला लावलेली 1 गाय, एवढ्या पुंजीवर ताई अर्थात साधना आमटे आणि बाबांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळेजण वरोऱ्याला होते. आनंदवनात राहायला यायचं तर राहण्याजोगी जागा करणं भाग होतं. ते काम डोंगराएवढं होतं. जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळंच नव्यानं साधायचं होतं. आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला होता. सगळेजण अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत होते. अखेरीस 2 झोपड्या बांधून झाल्या होत्या. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन फॉरेस्ट ऑफ ब्लिस. 1954 पर्यंत कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. बाहेरून सुद्धा कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या, शेती सुरू झाली. समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी हळूहळू कमी होऊ लागली. सगळ्यांची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आनंदवनात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. 1964 मध्ये बाबांनी आनंद निकेतन आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि अॅग्रीकल्चर कॉलेज सुरू केलं. बाबांनी बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्यासाठी वर्षातून एकदा मित्र मेळावा घ्यायला सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आनंदवनात येऊ लागली. आनंदवनात काही दिवसातच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी करण्यात आली. हाच तो आनंदवनातला पहिला वहिला दवाखाना. सोयी सुविधा फारशा नसल्या तरी बाबांचं औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होतं. बाबा स्वतः कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत आणि जखमांमधल्या अळ्या काढण्यासाठी ते मागेपुढे बघत नसत. रोग कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची कधीच चलबिचल झाली नाही. आणि अशा रीतीने त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. बाबा आमटे आणि आनंदवन याविषयी आपण बोलतो आहोत. आणि आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे, या पुस्तकातली ही माहिती आहे. खरंच बाबा आमटेंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने एक एक पायरी ते चढत होते. आणि पुढची पायरी नक्की कोणती आहे त्याविषयी सुद्धा बोलूया. ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी आचार्य 90 FM आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा आणि आज आपण विविध या सेगमेंटमध्ये बोलतो आहोत डॉक्टर बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. कुष्ठरुग्णांसाठी वरदान ठरलेले बाबा आमटे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यांच्यासाठी हा जो प्रवास होता हा काही सोपा नव्हता. त्या प्रवासातलं पुढचं पाऊल नक्की कोणतं होतं त्याविषयी बोलूया. बाबांप्रमाणेच विकासलाही नवनवीन प्रयोग करण्याची आवड. विकास आमटे अर्थात बाबा आमटे यांचे पुत्र, खरं तर गरज असंच म्हणावं लागेल. आणि याचमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत वेगवेगळ्या शकला लढवून अखेर आनंदवनात शेती आणि डेअरीची सुरुवात झाली. याचबरोबरीनं मत्स्योत्पादन सुद्धा सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे व्यवसाय एकमेकांशी निगडीत होते. डेअरीमुळे मेगा किचनसाठी बायोगॅस प्लांटमधून रोज जवळजवळ 5.5 ते 6 टन शेण जातं. ड्रेनेजच्या पाण्याचा दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी खत म्हणून उपयोग होतो. आनंदवनात रोज काहीतरी नवनवीन आकारास येत आहे. आनंदवनात आता उद्योगांची सुद्धा रेलचेल सुरू झाली आहे. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला होता. 1960 साली आनंदवनात खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याला सुरुवात झाली. प्रिंटिंग प्रेस, हँडलूम, पॉवरलूम, टीन कॅन, मेटल फॅब्रिकेशन, सायकल निर्मिती, लेदर उत्पादन, शिलाई विभाग, बेकरी, पॉपकॉर्न निर्मिती, याशिवाय ग्रीटिंग कार्ड निर्मिती, काष्ठकला, लाकडी अवयव निर्मिती, कचऱ्यातून देखील कला निर्मिती, अशा प्रकारे अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा व्यवसाय सुद्धा या आनंदवनात यशस्वी होऊ लागला. घर बांधणीत देखील आनंदवनात नेहमीच सर्जनशीलता असायची. न्यूबियन वॉल्ट पद्धतीचं लो ऑन कॉस्ट हाय ऑन क्वालिटी अशा घरांची इथे सुरुवात झाली. प्लास्टिकचा पुनर्वापर, यात प्लास्टिकचा वापर करून केलेल्या विटा तसंच प्लास्टिक टायर कॉन्क्रीट वापरून बांधलेला स्पिल ओव्हर डॅम, याशिवाय आनंदवन लगतच्या दगडांच्या खाणींचं पुनर्वसन करून उभारलेलं हाय डेन्सिटी जंगल, तर अशा प्रकारे या आनंदवनात किती प्रयोग सुरू असतील आणि सुरू आहेत आणि सुरू राहतील याची आपण कल्पना करू शकतो. बाबांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. एक एक पाऊल ते टाकत गेले आणि अशा रीतीनं ही पावलं इतकी वाढत गेली आणि त्यांचे सहकारी आणि अर्थात इथे राहणारे कुष्ठरुग्ण ज्यांना जगण्याचीही उमेद नव्हती असे कुष्ठरुग्ण इथे बरे झाले आणि त्यांचं सुद्धा इथे पुनर्वसन झालं. खरंच एक आशेचा किरण त्यांनी इथे निर्माण केला आणि कुष्ठरुग्णांसाठी हे खरंच वरदान ठरलंय. स्वरानंदन हाही एक वेगळाच प्रयोग. आनंदवनातले व्यंग असलेले पण मनाने अतिशय जिद्दी महत्वाकांक्षी असे कलाकार यात आपले छंद आणि कला इथे सादर करतात. स्वरानंदन हा याचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. यातल्या कलावंतांपैकी कुणाला डोळे नाही आहेत, कुणाचे दोन्ही पाय गेलेत, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली आहेत, तर शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेलं पण आलेलं आहे. पण इथे या हक्काच्या व्यासपीठावर त्यांच्या कमतरतेपेक्षा त्यांच्यातल्या कलागुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला जातो. श्रोते हो, आनंदवनाच्या निर्मितीत कुणा एकाचं नाव खरं तर घेता येणारच नाही. करण्यात अनेकांचा खारीचा वाटा आहे तर काहींचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार एका पुस्तकात एवढं मोठं कार्य सामावणं शक्यच नाहीये, पण तरीसुद्धा त्यांच्या सहकार्यांनी मिळून आणि आपल्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या या लेखनामुळे हे शक्य झालंय. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की आनंदवन एक प्रयोगवन हे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांचं तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा. तसंच बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तक सुद्धा वाचण्याजोगं आहे, कारण साधना आमटे यांच्या माहेरचं जे वातावरण होतं ते अतिशय छान वातावरण होतं. त्यांच्याकडे विपुल पैसा होता, घरात कसलीच कमतरता नव्हती, पण जेव्हा बाबांशी लग्न केलं त्यांनी आणि बाबांनी हा निर्णय घेतला की मला आता माझं पूर्ण आयुष्य उर्वरित कुष्ठरुग्णांसाठीच घालवायचंय, तर हा खूप मोठा निर्णय होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जर पत्नीचं सहकार्य त्यांना लाभलं नसतं तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. त्यामुळे साधना आमटे
यांनी आपल्या आयुष्यात जे का त्यांना सोबत दिली आणि सहकार्य केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे ही दोन पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत. तेव्हा नक्की तुम्ही ही दोन्ही पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते. आणि कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या विषयासह विविध या सेगमेंटमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आजच्या जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रिनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तुझा इतका कल होता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं, इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचंय बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा. लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे, मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी म्हणतात ना, माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं आणि पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल, कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे, जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स, आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्यावर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून, त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉप पेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली, तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेलं नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचनपर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून अंबरनाथ पासून कुर्ला पनवेल खारघर म्हणजे कुठलीही लाईन सेंट्रल हार्बर वेस्टर्न कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
0: क्या बात आहे, खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये, आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता?
1: खूप खूप घाण होता मी अशी म्हणेन, कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी ए आर व्हेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने, आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार, आता बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केलं. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असा सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाउट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही कोणालाही मिळत नाहीत सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्या रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं, मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
0: क्या बात आहे, म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आले, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आले आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे, पहिला पेशंट झाला, यश नाही मिळालं, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वातीसोबतच्या या दिलखुलास गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल, ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ताच जे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर उंच.

0: हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्येच ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल तुला थोडस हॉट दिसणं गरजेचं आहे, खयाच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगशील?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिले तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आई वडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आई वडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचं आहे. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. yes. सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लकश्रीकांत श्रृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळा श्रृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो जो ट्रेडिशनल असतो, आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही, मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या. जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रालाच असं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात तरीही तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा, राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचंय की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आहेत आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या तर त्यांना सांगा, किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेन करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणत आहेत की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. साथी मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडंसं हेच करतात, लेडीज असू दे म्हणजे वुमन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडंसं सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचंय, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिलीत चार भावंडांमध्ये मी डस्कीज कलरची आहे.

0: की माझे चार भावंड दुधासारखे पांढरे दुधासारखे पांढरेत आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या मी काच सावळी आहे मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली आपली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण राणी मुखर्जी प्रियांका चोप्रा सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत रस्की स्किन आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं मावशीसारखंच व्हायचं आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये आणि मित्र मैत्रीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश तू काहीतरी चांगलं करतोय नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
1: नाही 100% कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही त्याच्या मागे मेहनत आहे हार्डवर्क आहे रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात.
0: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते ती चेअर ती जुरी पॅनल तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे तुला तर एवढा जर्नी म्हणजे सांगितलीस आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचू खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते तर मला सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
1: मी त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तू कंटिन्यू कर मग
0: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही मी आहे ना तुझा मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे एवढं एवढं पेड घेतो हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केले मी एकही शो लोकल केलेला नाहीये त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा आणि खूप बेस्ट फिलिंग आहे असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
1: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्डमध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षकांनो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचं आहे, आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं, आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येताना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. तर हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझा प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असं मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं, आणि एकदा नाही 4 वेळा रिजेक्ट केलं.
0: ऐका,
1: आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवीची, म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होता, म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं, मला मी एक मॉडेल आहे. एक थोडा इगो असतो ना मुलींचा, आणि त्याच्यामुळे तर ते ममाज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान आमचं माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, ह्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला. मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन. डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हणलं तुम्ही माझं पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा, पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाहीये, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक बघितलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, वापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सून नाही होत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत. आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो.
0: क्या बात,
1: लग्नाबद्दल तर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल त्यांनाही आवडतात मलाही आवडतात तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्यात पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी शेवटी आमचं लग्न झालं.
0: क्या बात है. सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज इट्स अरेंज लव. सो नाईस म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाही आहे किंवा मी करत असलेलं काम मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे आणि जी तो करून दाखवलीस मला असं वाटतं.
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: हा सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील माहेरचे लोक असतील खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि जर अशी फॅमिली जर प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
1: बरोबर.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत त्यामुळे खरंच टचवूड आणि हे असंच राहू दे. स्वाती आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाही आहेत पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट एक सलॉन चालवतीयस मेकअप आर्टिस्ट आहेस ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेयस काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा.
1: तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीस मी माझं सलॉन होतं म्हणून आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचंय की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000 तिला चार्जेस तिचे 25,000 अरे जस्ट मेकअप माहिती

0: करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते तुझी चेअर सांभाळा
1: चालेल
0: तुझ्यासारखं अँकर होणं नाहीये आता म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग मी करू शकते आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन म्हणजे मी अशीच आहे नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला मग ते काहीही असू दे छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं मला खूप आवडतात गोष्टी शिकायला म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये कशासाठीच नाही मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे
1: क्या बात आहे सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकीच जिद्द असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती स्वाती खूप छान वाटलं खूप पॉझिटिव्ह आहेस अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा आणि श्रोते हो खरं तर गप्पांचा सिलसिला न संपणारा होता पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणेसोबत छान गप्पा मारल्या मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती कितीही प्रॉब्लेम्स आले कितीही अप्स अँड डाऊन्स आले तरीही न हारता न डगमगता जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल तर स्वातीसोबतच्या या गप्पा हा गप्पांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999999 आणि याच नोट वरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं
0: हो नक्कीच आणि मी पण थँक्यू म्हणेन माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन तर थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद
1: तर श्रोते हो याच नोट वरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुळात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ धन्यवाद

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केले जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्री अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात, ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर, यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेलो असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेस, आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. या वर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो, तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरट बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत, ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरी निमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: नमस्कार. आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख. आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्वांना स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना सतीश जाधव सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. सतीश जाधव सर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE आहेत. राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आहे, MA आहेत ते. व्यावसायिक अनुभव पाहत असताना विजेता IAS अकॅडमीचे संचालक आहेत. त्याचप्रमाणे पांडुरंग सखुमाई सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी आहेत ते. वरिष्ठ प्राध्यापक राज्य शासकीय करिअर संस्था मुंबई प्री IAS प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं. शिक्षणरत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे. स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे. नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना. समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे. विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत. TV चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे. G24 वरती मुलाखत झालेली आहे. जय महाराष्ट्र वरती मुलाखत झालेली आहे. सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं. वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 आवर्स अभ्यासिका रिडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करत आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते. महान समाजसेविका सिंधुताई सटपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य करत आहेत. 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत. IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे. ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे. असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत. पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो.
1: धन्यवाद सर.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा.
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात. जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात, बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS सारखे असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. अर्थात ह्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत.
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बर, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेले आहेत. मीन्स व्हॉट आर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्युशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट.

0: केल्या जातात. आणि एमपीएससी अंतर्गत कसं तर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर, मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड एमपीएससी करते. त्याचबरोबर एमपीएससी काय करते, क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय ह्या क्लास टूच्या पण पोस्ट एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. त्याचबरोबर एमपीएससी क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. म्हणजेच काय, एमपीएससी क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री या पोस्टसाठी ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते. आणि यूपीएससी सुपर क्लास वन म्हणजे आयएसआयपीएस.
1: थँक्यू सर. मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्थ असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे?
0: बर, एमपीएससी असो किंवा यूपीएससी असो, मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला शैक्षणिक अर्हतेचा तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो. म्हणजे खास आपण यूपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकावं बघितलं तर यूपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे. आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो. परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे.
1: बरं,
0: विथाऊट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही. म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा यूपीएससी असो ग्रॅज्युएशन मस्ट आहे.
1: अच्छा सर, ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना यूपीएससी किंवा एमपीएससी मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या?
0: बर, एमपीएससी किंवा यूपीएससी बघा या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात. पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीन टप्प्यातून जो ठरव जातो तो पास होतो. या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम ती सब्जेक्टिव्ह दॅट इज थेरॉटिकली इन नेचर आहे. आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते. आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते. तो किती वस्तुनिष्ठ आहे, किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो आणि मेन एक्झाम मध्ये तो किती जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो. म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू, तो आतून कसा आहे, तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय, तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय, या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूमध्ये चेक होतात. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नाही, नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो. इंटरव्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो, आतला व्ह्यू, प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं.
1: अच्छा, व सर पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो?
0: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे. म्हणजेच काय, काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो.
1: अच्छा,
0: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे तर तो 50% पास आहे. पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं, मटेरियल आहे तुमच्याकडे भरपूर पुस्तक आहे, सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले, त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात, एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे तरी पण पास होणार नाही. का? कारण त्या मटेरियलचा वापर कसं करायचं ते माहित नाही. तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहित नाही तर बॉम्ब तुमच्याच हातात फुटणार आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचा वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय, इनडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारले की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
1: बरोबर,
0: तर एक तर मी म्हटलं बुक चांगले घ्या ऑथेंटिक, दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय, त्या बुकच्या दोन गोष्टी आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे,

0: त्याचे काही बुक्स असतील, त्याचबरोबर एनसीआरटी असतील. एनसीआरटी आता एनसीआरटी मोस्टली युपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे, कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत, आणि परीक्षा कोण येतो? शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर, तर तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे? ऑथेंटिकच, त्याचंच मटेरियल घेईल ना. त्याचं काय, पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर, 10 लोकांच्या 10 फॅक्ट्स बदलू शकतात, पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो, वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे, तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल, असं आहेतच किती 5-6 सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर, त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स, क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादा एकच रेफरन्स वाचलं पाहिजे, नाही तर काय 12 पुस्तकं वाचून उपयोग नाही. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकाचं सार असलेलं, एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा, ते 10 वेळेस वाचा, ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय, बेसिक वाचलं, त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं, त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या, बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण बरीच लोक 10 वेळेस रिव्हिजन मारतो, 8 वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो, पण ते तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करताना स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाहीयेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफमध्ये ज्या हॅपनिंग थिंग्स आहेत, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, ज्या बातम्या म्हणतो, त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेध आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय, ही परीक्षा लाईव्ह आहे, ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला, पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं, मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना, आता रशिया आणि युक्रेनचं वार चाललंय, मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे, मग ह्या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा युपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो? तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय, वर्ल्ड ज्योग्राफी वाचताय, त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय, जगभरातल्या इतक्या नद्या आहेत, मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत, आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून जाईल. मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिक मध्ये वाचलंय, रेफरन्स मध्ये वाचलंय, त्याच्या नोट्स काढल्या, त्याचं रिव्हिजन केलं, मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय, तर बाहेरची घटना काय सांगते, रशिया युक्रेन, मग ती न्यूज आहे. मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत, तर समजा तिथली वोल्गा नदी आहे बरोबर, वोल्गा आहे, ओब आहे, एनएससी आहे, लेना आहे, डॉन आहे, डॅनिस्टर आहे, डॅनिपर, या 4-5 नद्या, डॉन, डॅनिस्टर, डॅनिपर, होलगा, या 4 नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मधल्या नद्या तिथे टिक करा, आणि ह्याच नद्या आपण रिवाईज करून जायला पाहिजे, कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोला तिथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
1: अच्छा,
0: म्हणजे लेनिन काय, स्टॅलिन काय, यांच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं, गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका.
1: सॉरी सर, याच्यात मग आपण
0: बोलायचं, मला काय बोलायचंय की गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये युपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का? कारण हे जे मी बोलतोय ना, हा जो पार्ट आहे ना तो करंटशी निगडीत आहे, आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो वगैरे ठीक आहे, पण तेच प्रश्न येतील असं नाही. यावर्षीची जी घटना घडते त्या घटनेचा संबंध तुमच्या इतिहासावर लावा, तुमच्या भूगोलाला लावा, तुमच्या राज्यशास्त्राला लावा. या सगळे जे काही विषय आहेत मी बोलणारच आहे, ते विषय कोणते असतील पुढे ते, मग त्या विषयाशी तुम्ही कनेक्ट केलं तर मग ह्याला मी म्हणतो जे काही विषय म्हटलं बेसिक आणि रेफरन्स, त्याला मी डेड मटेरियल बोलतो. ह्या डेड मटेरियलचं करंट अफेअरशी को रिलेट करणं हे डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो, आणि हे प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिला प्रयत्न पास होतो. जरी तुम्ही कितीही वाचलं, 10 वेळा जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाहीये. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं, ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
1: सर, थोडक्यात ह्या एमपीएससी युपीएससीचा सिलॅबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
0: सर, एमपीएससी आणि युपीएससीचं सिलॅबस सांगितलं तर कसं आहे, ही 3 स्टेजची एक्झाम आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता 3 पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सी सॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. आणि दुसरा पेपर सी सॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट, तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क, म्हणजे 200 मार्काचा हा सी सॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे एमसीक्यू टाईप. आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहे. त्या मुख्य परीक्षेला आता तसं आहे, 2025 पासून एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना, त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे, सिलेबस पण सेम झालेला आहे, जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा युपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर युपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबसचं, तर मेन एक्झाम कसं आहे सर, थेरॉटिकल आहे. युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं आहे, एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. तर ऑप्शनल सब्जेक्ट काय, म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठले विषय घेऊ शकता, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्सवरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे. का? कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे, त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे, पेपर 1 पेपर 2 250 मार्काचे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्व परीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे, त्याच्यात हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स सगळं मिक्स आहे, त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे, त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री ज्योग्राफीवर 250 मार्क, दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क, तिसरा पेपर सायन्स आणि इकॉनॉमीवर 250 मार्क, आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत. पण पूर्व परीक्षेला टिक मार्क करायचं आहे आणि मुख्य परीक्षेला लिहायचं
1: आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचा फरक आहे.
0: आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर, एसए नावाचा पेपर, म्हणजे निबंध, तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचं आहे की ऑप्शनल 500, जीएस 1000 आणि एसए 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात 2, मराठी आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधले कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी. पण त्या क्वालिफाईंग आहेत, त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 2 परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275, म्हणजे किती झाले, 2025, 2025 मार्क टोटल असतात. आऊट ऑफ 2025 व्हॉट एव्हर यू स्कोर डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी 1 पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहे ना 2025 पैकी, समजा 1000 येतील, 1100 येतील, 1200 मार्क येतील बरोबर, किंवा 900 येतील, त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय, ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा युपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी, एससी, एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललो, माझ्या पद्धतीने गेलं तुम्ही 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता. आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
1: अच्छा.
0: आम्ही त्याच्यामुळे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा, या वर्षीचं काढा, पुढच्या 10 वर्षात काढा, तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही, तिथं घटना होतं, त्या घटनेचा वेध घेतला जातो. आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होता येते.
1: सर, साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे, तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे, कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाऊट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता. कारण हे जग तुमच्या मुठीत आहे. कारण मोबाईलमध्ये असं जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचा मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर, हे माहितीचं युग आहे, एवढी माहिती आहे, पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाऊट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय, तुम्ही पास होणार, पण तुम्हाला वेळ जाईल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. 1 वर्ष 2 वर्ष डिपेंड तुम्ही कसं ग्रास्प करताय, तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे, तुमची जर तसं मनाची परिस्थिती मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो, मी 1 नाही 10 वर्ष थांबेन पण मी ही परीक्षा स्वतः करेन, तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफमध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताचं, तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही. मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर, म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं, तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील किंवा कोण शिक्षक असतील किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल किंवा जवळच कोचिंग क्लास असेल तर करू शकता. का सांगतो सर, गाईड का गरजेचं आहे. लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा, आपण महाभारत बघतो. आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं, म्हणजे तो लढायला तयार नाही. कारण समोर त्याच्या कोण आहे, सगळे भाऊकी नातेवाईक जवळचेच आहेत. मग तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथं गाईड असतो सर. आज बघा तुम्ही, आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत, कोच आहेतच. पण त्याचबरोबर, कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर, तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो, तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
1: बरोबर.
0: म्हणजे विक्रमादित्य, क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत, कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय, तर आपण प्रश्न केलं की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं आहे सर, कोचिंग बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात, कुठलेही थराला जातात, पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाईज करणं. आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही, मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये, हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलंही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे, पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्याच क्षेत्रात किंवा कुठलंही ध्येय तो गाठू शकत नाही. म्हणजे काय, तात्पुरतं म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं, ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः फुगातच
1: तिकडे मोटिवेशन.
0: सेल्फ मोटिवेशन
1: स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय गरजेचं.
0: आता मी
1: सर आणखी
0: भूमिका
1: अच्छा
0: तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे, की एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो. कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
1: बरोबर.
0: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास म्हणून. तर आपलं काम काय ते आपण त्याच्यासाठी आपण गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आलं पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतं ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे, टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं, मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचं. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं, फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून.
1: बरोबर
0: आहे. मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल, क्लासला काय येतो, ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो, आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात, 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं, कोणते सब्जेक्ट प्रायोरिटी बेस घेणं, स्टार्ट कुठून करणं आणि एंड कुठून करणं, टेस्ट कसं आहे घेणं, या सगळ्या गोष्टी.
1: मार्गदर्शक आवश्यक आहे असं आपल्याला.
0: मार्गदर्शक आवश्यक आहे सर, पण आजकाल तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करून पण होऊ शकता, पण थोडं वेळ जात आहे. कारण काय, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे
1: सर. विविध आपण म्हटला पहिल्या वेळेला की विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग एपीएससी आहे, यूपीएससी आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे, मग ह्या एका स्पर्धेत सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी एकदाच करणं योग्य आहे का, किंवा कितपत योग्य आहे ते.
0: बर, तर प्रश्न असं बघितलं तर खूप सुंदर आहे सर प्रश्न. कारण काय, एमपीएससी किंवा यूपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले, खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील, त्याचबरोबर क्लास 2 असेल तर तिथं 1500 असतील, क्लास 3 असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर यूपीएससीला पण तीच परिस्थिती आहे, लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर काय की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि यूपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी करावं. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये. कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे का परीक्षा ज्या असतील ना त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर यूपीएससीची एक तयारी करा. कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा यूपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर, तर काय होणार आहे की तुम्ही ह्या जे इतर परीक्षा आहेत, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल. कारण पण या तयारी न करता या परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरायचे, तर तसं केलं तर तुम्ही या सगळ्या परीक्षा फेल होत जाल. का सांगतो, कारण ह्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, एमटीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर कॉमन तेच वाचायचं आहे आपल्याला, जनरल स्टडी. आणि त्याच्यात काय, यूपीएससीचा अभ्यास केलं किंवा एमपीएससीचा अभ्यास केलं, हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत, यांचा सिलेबस खूप स्टँडर्ड असतो. आता त्याच्यात तिथं ते जीएस आहे, जीएस मध्ये समजा हिस्ट्री बोललं मी, तो हिस्ट्री सगळ्याच परीक्षेला येणार आहे. पण इथला हिस्ट्री यूपीएससी एमपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केला आपण चांगलं, तर इतर स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, त्याच्या कम्पेअर्ड थोडं कमजोर असतो, मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ते हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा, एकदा अभ्यास पूर्ण करून घेतला तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
1: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं.
0: बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात, सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, 2 तासच करतो, 1 तासच करतो, 5 तासच करतो, तसं नाही. माझं स्पष्ट मत आहे, अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, मग हुशार कोण आहे, तो 7 तासवाला. 12 तास वाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे.
1: अच्छा,
0: हा म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
1: बरोबर बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपण?

0: आता मला सर कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही, कारण हे अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्यावर काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलांनी, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावी लागते. मग त्याचा शेड्यूल वेगळा असतो की एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचं शेड्यूल वेगळा आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाईममध्ये करतायत तो भाग नाही, तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कोणत्या वेळा मिळत आहेत त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाचं शेड्यूल, म्हणजे एखादा अधिकारी येतो तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो, अभ्यास करायचो, पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतोय तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये नाईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो, तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःचं विचार असलं पाहिजे. म्हणजे माझं हे काय इंडायरेक्टली सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा. फक्त मला एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार, म्हणजे काय वेळा, म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असतंय. आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही, त्याला माहीत असतंय आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर,
1: हा, ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर, अधिकार येते, त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त झालेले आहेत, त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर. प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीममधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील, पण ही गोष्ट आहे. जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी, यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ही कुठंच लॉस नाहीये. कारण अपयशी झालेला विद्यार्थी, म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा, जगाचा, सगळं भूगोल पूर्ण वाचतो, त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार, राज्यघटना कळते. बरोबर. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतंय, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर, म्हणजे प्रादेशिक, नॅशनल आणि इंटरनॅशनल, म्हणजे रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडतात, त्या पण प्रत्येक सेक्टरच्या, त्या प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो, समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत नाही, पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 10-20 लोकांवर होतो, तो 10-20 लोकांना शान बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतोय 1-2 वेळेस, पण तिथं घाबरायची गरज नाहीये. तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, अरे झाले गेले आता विसर, मूठावर अश्रुआवर लक्षावरती रोक नजर, आणि एक प्रयत्न अजून कर. हाच मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद. धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं, हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो. आणि आचार्य FM आपण नेहमी बघा, त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके. धन्यवाद.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आज जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रिनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं, इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा, लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे, मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल. कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे. जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही, अचानक मी चक्कर येऊन पडली. आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्येच आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स, आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्याबरोबर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून, त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला, तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉप पेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली. तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचनपर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून अंबरनाथ पासून कुर्ला पनवेल खारघर म्हणजे कुठलीही लाईन सेंट्रल हार्बर वेस्टर्न कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
0: क्या बात आहे, खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये, आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता?
1: खूप खूप घाण होता मी म्हणेन, कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी एआर व्हेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने, आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार, आता बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाऊट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं. आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेड पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्या रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं, मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
0: म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आलं, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आलं आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे पहिला पेशंट झाला, यश नाही मिळाला, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वातीसोबतच्या या दिलखुलास गप्पाच्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ताचे जे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर उंच.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्येच ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडंसं हॉट दिसणं गरजेचं आहे, ह्याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगशील?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिले तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आणि कुठे नाही करायचंय. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचं दृष्टिकोनच चेंज झालं. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. नखश्रीकांत श्रृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळ श्रृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो जो ट्रेडिशनल असतो, आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हेच सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही. मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या, जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रालाच असं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात, तरीही तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा, राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचं आहे की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा, आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या, तर त्यांना सांगा किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेंड करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणत आहेत की हे असं आहे ते कसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. साथी मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात, लेडीज असू दे म्हणजे वुमेन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्कीज कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे आहेत.
0: सेम इयर
1: दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला, मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा, डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं, मावशीसारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हमध्ये आणि मैत्रीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती, पण तू खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्यामागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात?
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते टीचर ती जुरी पॅनल, तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला आता एवढ्या जर्नी मध्ये सांगितलीस आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचू. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: मी त्या विषयाकडे येणारच आहे आणि नाव घेतलंय तू कंटिन्यू कर.
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे, एवढं एवढं पेड घेतो, हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन, कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केले, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्ड मध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात, तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: श्रोते आणि प्रेक्षक मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट्स होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येताना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही पण हे जेव्हा तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. तर हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझा प्रोफाईल काय आहे तू बघ आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं पण असं मला जमलं नाही करायला कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्यापुढे असे मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं आणि एकदा नाही चार वेळा रिजेक्ट केलं.
0: ऐकता येते
1: ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवीचे म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होता, म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं. मला मी एक मॉडेल आहे, एक थोडा इगो असतो ना मुलींचा आणि त्याच्यामुळे. तर ते ममाज बॉय होते एकदम, ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा जायचे पुन्हा यायचे पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, ह्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला. मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन, डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हटलं तुम्ही माझा पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाहीये, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक बघितलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं.

0: ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सुना आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो. मी लग्न अगोदर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते. आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल, त्यांनाही आवडतात मलाही आवडतात, तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्या पण माझ्या सोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात. आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो. म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी. शेवटी आमचं लग्न झालं.
1: कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये. किंवा मी करत असलेलं काम, मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये, हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे. आणि जी तो करून दाखवलीस मला असं वाटतं.
0: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
1: हा, सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील, माहेरचे लोक असतील, खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर. आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि जर अशी फॅमिली असेल प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
0: बरोबर.
1: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत, तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत, त्यामुळे खरंच टचवूड. आणि हे असंच राहू दे स्वाती, आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाही आहेत. पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट, एक सलॉन चालवती आहेस, मेकअप आर्टिस्ट आहेस, या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेस. हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेस, काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही, हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा
0: म्हणजे बॅलन्स कसा? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते, मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीच, मी माझं सलॉन होतं म्हणून, आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचं की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली. आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली, ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली. आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000, तिला चार्जेस विचारले 25,000. अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे, आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं. पण असं वाटलं की यार मला का नाही येते, का नाही शिकू शकत आहे मी, एवढं काय आहे त्यात, असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडस की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे, डिझाईन स्वतः केलेले. आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत, ते तसेच पाहिजेत, इथे इथे तिथे काही मला नकोय. आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं, सगळंच तुला करायचंय, जरा थांब आता. लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती. आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते, तुझी चेअर सांभाळा.
1: चालेल,
0: सारखं अँकर होणं नाहीये आता. म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग, मी करू शकते. आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन. म्हणजे मी अशीच आहे, नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला. मग ते काहीही असू दे, छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं, मला खूप आवडतात गोष्टी शिकायला. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली. आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही, ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये, कशासाठीच नाही. मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
1: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची. आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं, शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्दी असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह आहेस, अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो, खरं तर गप्पांचा सिलसिला न संपणारा होता. पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणे सोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा हा गप्प्यांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
0: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन. माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच मनापासून, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल दिसा

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महारास आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीनं होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात, गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिशी सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे, जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुआ डार पर, कोयलिया बोले अंबुआ डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुआ डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। मगाशी म्हटलं तसं कोकिळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकिळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज गुढी पाडवा आहे आणि गुढी पाडव्यानिमित्त खास पाहुणे आपण आमंत्रित करतो दरवर्षी, आणि त्यानिमित्तानं आज आपल्याकडे मेधा सुमन मॅडम आलेल्या आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं. नवरात्रातही त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले होते आणि आता नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाण्यासाठी आजही आपण त्यांना पाचारण केलेलं आहे, खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. मेधाताईंची तर ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे आणि बरेच म्हणजे सिद्धहस्त लेखिका आणि प्राध्यापिका त्या होत्या आणि त्यांनी बरंच मराठी विषयात संशोधन देखील केलेलं आहे. मुलं घडवलेली आहेत आणि अजूनही लेखनाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या मुलांवर संस्कार करण्याचं, तरुण पिढीवर संस्कार करण्याचं काम त्या करत असतात. आज म्हणजे मागच्या वेळी देखील त्यांचं पुस्तक आपण प्रकाशित झालं होतं आणि दसऱ्याला दसऱ्याच्या निमित्तानं त्यांचं ऋतू सण उत्सव आणि व्रते हे देखील पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तुमचं त्याबद्दल अभिनंदन आणि पुनश्च स्वागत तुमचं. आणि आज आमच्या दोघींकडनं तुम्हा सगळ्यांना, आपल्या आचार्य 90 FM प्रेक्षकांना आणि रसिक श्रोत्यांना गुढी पाडव्याच्या तसंच नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ. मनामनात माणुसकीची गुढी उभारूया, सत्याचा असत्यावर विजय साजरा करूया. साखरेची गुढी, नवीन आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मेधाताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मेधाताई, आज गुढी पाडव्याविषयी तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण एकंदरीत थोडा आपण आढावा घेऊया आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि सगळ्या सणांचा. आणि नुकतंच जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे व्रत वैकल्यांचं, त्यात तुम्ही समावेश केलेला आहे, त्याविषयी फार उत्सुकता आहे की काय, कशी आपली भारतीय संस्कृती तयार झाली आणि सगळ्या जगाचा आदर्श आपली भारतीय संस्कृती आहे, तर त्याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा.
1: पहिल्यांदा गुढी पाडव्यानिमित्त, नववर्ष दिनानिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा. हे वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, यशाचं, आरोग्याचं, मनशांतीचं जाऊ अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आणि आता आपण भारतीय संस्कृतीविषयी पहिल्यांदा थोडासा विचार करू आणि मग नववर्ष दिनानिमित्त आपल्याला बोलता येईल. तर भारतीय संस्कृती ही जगामध्ये वैचारिक दृष्ट्या श्रीमंत असलेली अशी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपली भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. त्याग, परोपकार, कष्ट, नीती, सदाचार आणि एकमेकांना मदत करणं, दान करणं, तर अशा ह्या मूल्यांवर आधारित अशी आपली संस्कृती प्राचीन काळापासून आहे. आणि प्राचीन अगदी वेद उपनिषदांपासून आणि आपले जेवढे म्हणून प्राचीन ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत किंवा त्यानंतरची सगळी नाटकं म्हणा, काव्य म्हणा, भगवद्गीता आहे उपनिषदातला स्वभाग सगळा, त्यामुळे या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला ह्या मूल्यांची शिकवण दिली गेलेली आहे. आणि आता आपण मराठी वाङ्मयात सुद्धा बघतो की जे वाङ्मय निर्माण होतं त्या वाङ्मयात सुद्धा आपल्याला या मूल्यांची शिकवण किंवा संदेश हा दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. हा हे एक भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. म्हणजे सगळेच माणसं समाजशील प्राणी असतातच, पण भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. आणि जगामध्ये असा कोणताही देश नाही भारता इतका की ज्या म्हणजे ज्या देशामधनं असे सतत सण उत्सव होत आहेत. आपला भारत देशच असा आहे की आपल्याकडे सण उत्सव व्रत यांचं खूप महत्व आहे आणि खूप उत्साहाने आनंदाने एकत्रितपणे आपण सगळे सण उत्सव साजरे करतो. म्हणजे भारतातच नव्हे, जगामध्ये आता जिथे जिथे भारतीय तिथे सुद्धा सगळे सण उत्सव ते एकत्रितपणे साजरा करतात, कारण त्यातून मिळणारा जो आनंद आणि त्या आनंदामुळे जो नंतर उत्साह येतो, त्या उत्साहामुळे एकाग्रपणे आपण सगळं काम, आपलं कार्य यशस्वीपणे करत असतो. आणि हे मुख्य सण उत्सवांचं फार मोठं महत्व आहे.
0: तुम्ही जसं म्हणालात की सगळे आपल्याकडे सण उत्सव आवडतात, तर ते नेमके कशावर अवलंबून असतात?
1: सगळ्या उत्सवांच्या बाबतीत काय आहे, आपल्याकडे ऋतू आणि सण उत्सव अशी सांगड आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहे, म्हणजे सौर पद्धती, आणि सण उत्सव हे चंद्र

0: आहे आणि आपल्या भारतीय पंचांगाचं हिंदू पंचांगाचे फार मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे सौर पद्धती प्रमाणे आता जर बघितलं तर ऋतू जे आहेत ते सायन राशींच्यावर अवलंबून आहे. म्हणजे सूर्य जर का सायन मीन राशीत जेव्हा प्रवेश करतो साधारण ढोबळमानाने ते सहा महिने म्हणजे सहा भाग पडलेले आहेत आणि 18 फेब्रुवारीला सूर्य सायन मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. मग 20 एप्रिलला तो सायन वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा ग्रीष्म ऋतू. असं करता करता आपल्याला माहितीये की 21 डिसेंबरला सायन मकर राशीत सूर्यप्रवेश करतो आणि तेव्हा शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. म्हणजे असे जे वसंत ऋतू पासून शिशिर ऋतू पर्यंतचे हे जे ऋतू आहेत ते सायन पद्धतीवर म्हणजे सौर सगळे ऋतू आहेत आणि आपलं पंचांग जे आहे ते तिथींवर म्हणजे तिथींवर आहे त्याचा मेळ पंचांग सौर पद्धतीचा मेळ घालून आपल्याकडे हे सण उत्सव साजरे केले जातात. आणि त्याचा हेतू फार सांगाय आपल्या पूर्वाचार्यांनी आपले ऋषी मुनी संत महंत या सगळ्यांनी हा विचारपूर्वक या सणांची योजना केली. म्हणजे उदाहरणार्थ एक बघ आता की आपल्याकडे मकर संक्रांत आहे. आता ह्या मकर संक्रांतीचा कधी असतो तर साधारणपणे हेमंत ऋतू असतो संपत आलेला शिशिर सुरू होत असतो झालेला नसतो म्हणत असतो तर अशा वेळेला थंडी असते. मग थंडीच्या दिवसात शरीराला स्निग्ध पदार्थ हवे खायला म्हणून मग आपण काय करतो तीळ गुळ खोबरं दाणे एकत्रित करतो आणि त्याचे तिळगुळ असे लाडू करतो आणि ते देतो एकमेकांना ते गोड म्हणून द्यायचं आणि शरीराला चांगलं असतं. म्हणजे अशा रीतीने आपल्याकडे सगळे सण जे आहेत ना म्हणजे आहारावर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण आहारामुळे शरीराचं आरोग्य चांगलं. मग आता शरीराचं आरोग्य जितकं महत्वाचं तितकं मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग मनाचं आरोग्य कशामुळे चांगलं राहतं मन आनंदित असेल तर. मग हे मन आनंदित केव्हा होतं तर सण उत्सव असतात. म्हणजे मनावर नेहमी काय होतं काण तणाव खूप आहेत आताच्या काळात एक पिढी पण होते कमी होते. म्हणजे मग स्पर्धा असते त्या स्पर्धेत यश मिळालं की थोडा अहंकार होतो स्पर्धेत अपयश आलं की शल्य टोचत राहतं अपमान वाटतो दुःख वेदना म्हणजे अंदाजीन येतं. हे सगळे जे विचार विकार असतात ना याच्यासाठी यातून बाहेर पडायचं आणि मन पुन्हा आनंदित करायचं तर हे सण उत्सव हे उत्तम औषध आहे म्हणजे सगळ्यावरचं. आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यासारखं मानसिक आरोग्य सगळं समतोल राहावं आनंदी मन राहिलं की आपापच सगळ्या कार्याला आपल्याला उत्साह मिळतो. आपल्याकडे आपण कोणताही सण एकटे नाही करत
1: बरोबर.
0: म्हणजे घरात जरी आई वडील मुलगा एवढंच असले तरी ते आजी आजोबांना बोलवतील काका काकूंना मावशा माम्या शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी असे आपण सगळे सण मग गणपती असू दे नवरात्र असू दे दिवाळी असू दे कोणता का सण असे ना पण आपण एकमेकांना बोलवतो आणि एकमेकांकडे जातो आणि सण साजरी करतो कारण तो आनंद आपल्याला आनंद कसा वाटल्यामुळे खूप
1: द्विगुणित होतो
0: म्हणजे आणि खूप आनंदाने जगत असताना ना पुढची सगळी कामं आपण एकाग्र मनाने करतो त्याच्यात आपल्याला यश मिळतो. त्यामुळे यशस्वी जीवनाचा हा एक मंत्र
1: किती छान सांगितलं. आनंद सुद्धा सगळ्यांनी वाटून घ्यावा त्यासाठी आपण फक्त नातेवाईक यांना बोलवतो शिवाय आपल्या मित्रमंडळींना सुद्धा बोलवतो त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो. आता थोडस महिन्यांची नावं म्हणजे तुम्ही जे आता मराठी महिन्यांची तुम्ही अशी भराभरा घेतली आम्हाला मोबाईलवर शोधून गुगलला विचारून अजूनही मराठी महिन्यांची शोध घ्यावा लागतो तर त्या महिन्यांची नावं कशी म्हणजे तुम्ही एक उत्सुकता आहे कारण या हेमंतच का शिशिरच का ते थोडस
0: महिन्यांची नावं जी आहेत ना ही महिन्यांची नावं म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात असतो समजा आता चित्रा नक्षत्रात चंद्र आहे तर चित्रा नक्षत्रात असतो म्हणजे चित्रा नक्षत्र संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या प्रारंभी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर ते उगवतं आणि सबंध रात्रभर ते आकाशातून म्हणजे दर्शन देत असतं आणि ते पहाटेला मावळतं. मग असं जे चित्रा नक्षत्र

0: सबंध रात्रभर दर्शन देत तो जो काळ म्हणजे तो चैत्र म्हणजे चित्रा नक्षत्रावरून चैत्र. आता तसंच विशाखा नक्षत्र जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आकाशात पूर्वेला उगवलेलं दिसलं आपल्या लक्षात येतं अरे विशाखा नक्षत्र आहे म्हणजे मग हा वैशाख महिना आहे. अशा आता श्रावण महिना असेल तर श्रवण नक्षत्र समोर दिसतं आपल्याला आकाशात पूर्णपणे ते पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत जात असतं म्हणजे गती जी तर अशा रीतीने ही नावं 12 महिन्यानं दिली चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण अशी त्यामुळे ही नावं आणि नक्षत्र म्हणजे नक्षत्रांची नावं पाठ असली आणि महिन्यांची नावं हे मराठी महिने आपण म्हणतो म्हणजे चांद्र महिने आणि आपण जानेवारी फेब्रुवारी हे महिने म्हणतो हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे म्हणजे जगामध्ये जे कॅलेंडर वापरलं जातं इंग्रजी कालगणनेप्रमाणे तर त्या कालगणनेप्रमाणे ते असतात जानेवारी फेब्रुवारी आपल्या या हिंदू पंचांगाप्रमाणे आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ त्याप्रमाणे आपले सण असतात आणि हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ असल्यामुळे ठराविक ऋतूमध्येच ठराविक सण येतात. पावसाळा आणि श्रावण महिना म्हणजे वर्षा ऋतू आणि श्रावण महिना वेळेला असतात कारण ती म्हणजे त्याप्रमाणेच गणित करून तशा प्रकारांनी ते पूर्वपासून आले हे खगोल गणित आहे
1: खगोल म्हणजे नक्कीच खूप छान तुम्ही माहिती सांगताय पण आपण गुढीपाडव्याविषयी बोलणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला हा कार्यक्रम असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये. एक छोटीशी शांती घेऊया पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, गुढीपाडव्याकडे त्याचं महत्व काय, तो कसा साजरा करावा, याविषयी तुमच्याकडनं माहिती जाणून घेणारच आहोत. अगदी शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला हवी आहे, कारण त्यासाठी तुम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे. पण तत्पूर्वी सणांचं जे आपण सगळे सणांविषयी आपण तुम्ही माहिती सांगितली, पण त्याचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व आम्हाला थोडस तत्पूर्वी सांगा.
1: सणांच्या बाबतीत आपण बघितलं ना की धार्मिक पेक्षा सुद्धा आता बरेचसे सण हे सामाजिक, सांस्कृतिक अशा पद्धतीने साजरे केले जाते. म्हणजे नवरात्र म्हटलं तरी नवरात्र धार्मिकतेपेक्षा सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व या सणाला मिळालंय. दिवाळीला तर आहेच, बाकी सगळ्या सणांना आपण बघतोय की कर्मठपणा किंवा फार पूजा अर्चा जपे याच्यापेक्षा सुद्धा कलेला प्रोत्साहन बरंच मिळते. म्हणजे आता राखी पौर्णिमा म्हटलं की राख्या तयार केल्या जातात, त्यानंतर ग्रीटिंग्स करतात, कलावंतांना केवढं काम मिळतं, आणि अशी दुकानात ग्रीटिंग्स लावलेली आहेत, राख्या लावलेल्या आहेत, किती सामाजिक
0: सुंदर
1: आनंद बघायला डोळ्यानं किती आनंद असतो.
0: बाजारपेठा
1: नवरात्र आलं की नवरात्रात सुद्धा तोरणं हवी, त्यानंतर कलश घेऊन बघा त्या
0: हे
1: म्हणजे जे काही गोंडा गरबा असतात तर ते कलश रंगवलेले असतात. म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने अशी आपल्याकडे सगळी आर्थिक म्हणजे कलावंतांना वाव मिळतो. गाण्याचे कार्यक्रम असतात, नृत्याचे असतात, अभिवाचनाचे असतात, नाटकं, म्हणजे कितीतरी प्रकारांनी आपल्याकडे
0: आपण समृद्ध
1: होतो सगळ्या. म्हणजे कलांना वाव मिळतो म्हणून कलावंत खुश असतात. रेसिपीज वेगवेगळ्या करून, कारण हा उद्योग सुद्धा फार मोठा आहे, म्हणजे लघु उद्योग म्हणा पाहिजे, पण स्त्रिया पुरुषांना हेही काम मिळतं. पण लोकांना काय होतं, कामधंद्यामुळे घरी सगळं करणं
0: शक्य होत नाही
1: आणि एकत्र येत असतात तर त्यांना भाव मिळतो. आणि दाग दागिने, म्हणजे सोन्याचे दागिने तसे नकली दागिने, कपडे, विविध प्रकारचे कपडे, म्हणजे सगळ्या प्रकारांनी आपल्याकडे आर्थिक उलाढाल सणांच्या निमित्ताने खूप होते. आणि त्यामुळे लोकांना एक तो सण म्हटला ना की जो उत्साह येतो. आणि बऱ्याच ठिकाणी सणांच्या निमित्ताने पगारामध्ये सुद्धा दिवाळीला बोनस
0: देतात,
1: म्हणजे कामगारांपासून सगळे खुश असतात. तर हे सण हे असा आनंद निर्माण करतात. आणि मग आपल्या सणांच्या मध्ये पहिली सुरुवात होते चैत्र महिन्याला, आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा त्याला आपण नववर्ष दिन म्हणतो, त्याला वर्ष प्रतिपदा म्हणतो, त्याला गुढी पाडवा, अशी वेगवेगळी नावं आहेत. पण असा हा सण आणि तो खूप काही आनंद आपल्याकडे येऊन आलेला आहे. आज 19 मार्च म्हणजे आज खरं म्हणजे असं लोकांना वाटेल की आज अमावस्येला काय गुढी पाडवा करतात, पण तसं नाही.
0: अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो,
1: पण आज कसं आहे आपल्याकडे वर्ष प्रतिपदा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदायला आपण गुढीची पूजा करत असतो. पंचांगात काय माहिते का, काही नियम हे आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच ती पंचांग केली जात असतात. आपल्याकडे पंचांगाची तिथी लिहिली जाते ही सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी लिहिलेली असते. आता आज 19 मार्चला खरं काय आहे तर सूर्योदय झालाय 6:45 आहे, आणि अमावस्या संपते 6:53 म्हणजे पंचांगात काय लिहिलेलं आहे तर 6:45 सूर्योदयाला अमावस्या आहे, फाल्गुन अमावस्या ती लिहिली गेली.
0: पण
1: 6:53 वर्ष प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा सुरू झालेली आहे, आणि त्यामुळे आपण 6:53 नंतर वर्ष प्रतिपदा म्हणा किंवा गुढीची पूजा आपण करू शकतो. आता ही जी आहे ना प्रतिपदा यावर्षी ती क्षयतिथी आहे. ही क्षयतिथी म्हणजे काय तर ज्या वेळेला एक तिथी दोनही सूर्योदयाना स्पर्श करीत नाही ती क्षयतिथी. आता बघा 19 तारखेला 6:53 ला अमावस्या संपते, सूर्योदय 6:45 म्हणजे प्रतिपदा सूर्योदयानंतर सुरू होते आणि 20 तारखेला पहाटे 4:52 प्रतिपदा चैत्र शुक्ल प्रतिपदा संपणार आहे आणि सूर्योदय 6:42 म्हणजे प्रतिपदा ही 19 तारखेच्या सूर्योदयाला पण नाही आहे आणि 20 तारखेचा सूर्योदयाला पण नाही, म्हणून ती काय आहे, कोणत्याच सूर्योदयाला ती स्पर्श करीत नाही, म्हणून तिला क्षय तिथी. हे जर एक तिथी आजच्या सूर्योदयाला पण आहे आणि उद्याच्या सूर्योदयाला पण आहे, मग ती तिथी वृद्धी म्हणतात ना, त्या तिथीला वृद्धी झालेली तिथी असं म्हणतात. तर आता या वर्षी आपल्याकडे हा 19 मार्च 2026 हा आपल्याकडे नववर्ष दिन आहे आणि पराभव नाव नाम संवत्सर आता सुरू झालाय आणि शालिवाहन चक्र 1948 आणि युगाब्द आहे 5128 प्रारंभ आहे. आता पराभव नाम संवत्सर, संवत्सर 60 आहे, क्रमक्रमाने येत असतात. मग पराभव नाव का, आपल्याला पराभव करायचा आहे दुष्टांचा, आपल्याला अमंगलाचा, अपावित्र्याचा, असत्याचा, अशी तू सुरुवातीला सांगितलंस की असत्यातून सत्याकडे जायचंय, तर आपल्याला असत्याचा पराभव, म्हणजे अशा तऱ्हेने हे नावं सुद्धा ना इतकी सार्थ नावं दिलेली आहेत. त्यामुळे या वर्षीला आपल्याला जेवढे जेवढे दुष्टत्व कुठे दिसलं तर ते हाणून पाडायला पाहिजे. जिथे जिथे असत्य लोक वागत आहेत, जे अमंगल आहे, अपवित्र आहे, अन्यायकारक आहे, ते सगळं आपण ते त्याचा पराभव करायचे, ते नाहीस करायचे. म्हणून तर पराभव नाम
0: अहंकाराचा देखील,
1: अहंकाराचा पण बरोबर आहे, त्याचाही पराभव व्हायला पाहिजे, विनम्रता यायला पाहिजे. आणि शालिवाहन शतक हा 1948 आता सुरू होत आहे. हा शालिवाहन हा राजा खरा लहानपणापासूनच तो खूपच चतुर हुशार आणि पराक्रमी होता. तर त्या काळामध्ये शकांचं राज्य होतं आपल्याकडे जवळजवळ 1200-1300 वर्षांपेक्षा. शक आले, हुण आले, डच आले, पोर्तुगीज आले, मुस्लिम आले, नंतर इंग्रज आले, म्हणजे असा सगळा पारतंत्र्यात भारत होता. तर शकांचं जे राज्य, त्या पैठणला विशेषतः इतकं अन्यायकारक, लोकांना फार जात सहन करावा लागत होता, जुलमी राजवटी, त्यामुळे ती उलटून टाकावी असं त्याला वाटायचं. म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये एक जागृतता निर्माण केली आणि सगळे लोक एकत्र झाले आणि शकांचा पराभव केला. आणि तो शकांचा पराभव जो केला तो दिवस होता, तो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून आग्रह होता लोकांचा की आता यांनी त्यांचा पराभव केलाय तर आता नवीन आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे. म्हणून शालिवाहन नावाच्या राजाकडून तो सुरू झाला, म्हणजे शालिवाहन हे नाव मिळालं. आणि शालिवाहन म्हणाले किती उदार, की शकांचा पराभव केलाय तर त्यांचंही नाव त्यांनी दिलं. शालिवाहन शक किती भारतीय, म्हणजे उदार
0: मनाचा मोठेपणा,
1: त्यामुळे शालिवाहन शक आणि कलियुग आपल्या युगाब्द हा जो आहे तो 5128 प्रारंभ या दिवशी आता होतो आहे. तर असं हा नववर्ष दिन आणि वर्ष प्रतिपदेच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच काही कथा आहेत. तर आपण आणखी म्हणजे बऱ्याच आहेत, ब्रह्मदेवानी जी जगाची निर्मिती, विश्वाची निर्मिती केली तो दिवस होता, तो सुद्धा नंतर जो बघितला गेला तर तो वर्ष प्रतिपदा, म्हणजे वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. आणि म्हणून या दिवशी सुद्धा वाढदिवस हा सबंध विश्वाचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचा दिवस आहे म्हणजे. आणि रावणानी जे आपल्या रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि त्यानंतर अयोध्येकडे यायला निघाला आणि अयोध्येकडे जो आला तो आता अयोध्येत येणार प्रवास संपवून आणि पुन्हा रावणाला रावणाचा वध, तर तो आला तो मुळी जो अयोध्येत आला तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला तो आला आणि मग भरत आणि शत्रुघ्न दोघांनी तो येणार ही बातमी कळल्यानंतर सबंध अयोध्या शहर स्वच्छ धुवून रांगोळ्या काढल्या, तोरण बांधली, फुलांनी माळांनी सजवलं, हे सगळं इतकं आनंदी आनंद
0: आणि गेल्या वर्षीपासून आपण
1: आहे साधवकर आणि गुढ्या उभारल्या आणि त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची परंपरा निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणून तर आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण म्हणून तोरण बांधतो दारावर, त्यानंतर रांगोळी काढतो, फुलांनी माळांनी सगळं सजवत असतो. म्हणजे इतक्या तऱ्हेने आपल्याकडे तो आनंद वर्षाचा सुरुवात म्हणून हा असतो. आता
0: थोडं त्याला आधुनिक रूप प्राप्त झालंय. आता आपण मिरवणुका काढतो, ढोल ताशांच्या मिरवणुका होतात,
1: त्या तर आहेच. म्हणजे शोभायात्रा आपल्याकडे गेले जवळजवळ 20-25 वर्ष ही परंपरा आहे. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ना की आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आणि एकटे दुपटे आपण सण नाही करत, आपण सगळ्यांना एकत्रित करून करतो. आणि शोभायात्रेचं तर वैशिष्ट्य असं आहे की तिथे पक्षभेद नाही, तिथे जातीभेद नाही, तिथे उच्च नीच नाही, तिथे श्रीमंत गरीब नाही, सगळे लोक त्या त्या शहरातले एकत्र येतात.
0: आणि अगदी लहान
1: मुलांपासून आणि म्हणजे वैज्ञानिक असतात, त्याच्यात साहित्यिक असतात, कलावंत असतात, पर्यावरण तज्ञ असतात, म्हणजे कोण नाही, व्यापारी असतात, उद्योजक, सगळे एकत्रित असतात नेहमी. आणि इतका उत्साह आणि शोभायात्रा
0: सामील असतात
1: सगळ्या आणि विविध प्रकारांनी तिथे पण कलांचं प्रदर्शन, म्हणजे जिमनॅस्टिक्स खेळणारी मुलं असतात, त्यांचे काही असतात, कोणी डान्स करणारे असतात, नृत्य करणाऱ्यांची नृत्य असतात, काही गाणी गातात
0: आणि ऐतिहासिक जी वारसा आहे तो सुद्धा दर्शवला जातो.
1: ऐतिहासिक काही प्रदर्शन देखावे असे असतात. म्हणजे सगळं शहर हे असं आनंदाने उत्साहाने भरून राहिलेलं असतं असा हा आपल्याकडे शोभायात्रा आपल्याकडे होत असते.
0: साडेतीन मुहूर्तातला एक असायला म्हटलं जातं, त्याविषयी
1: आपल्याकडे साधारणपणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे. नंतर दुसरा म्हणजे
0: दसरा
1: एक आहे, बलिप्रतिपदा आणि
0: अक्षय तृतीया.
1: तर काही जण म्हणतात बलिप्रतिपदा अर्धा, काही जण म्हणतात अक्षय तृतीया अर्धा, पण एकूण असं साडेतीन असं म्हटलं जातं. हे म्हणजे शुभ असे दिवस, म्हणजे या दिवशीला काही कोणाला काही बघायला नको, म्हणजे या दिवशी कोणाला ग्रह प्रवेश करायचा असेल, कोणाला कार्यालयाची सुरुवात असते, कोणाला उद्योगाची सुरुवात असते, कोणाला पुस्तकं प्रकाशन करायचं असतात, कोणाला काही घराबाहेर प्रस्थान ठेवायचं असतं, म्हणजे विविध प्रकारांनी आपल्या कार्याची सुरुवात शुभ अशा दिवशी करावी अशी एक आपल्याकडे पद्धत आहे की त्यामुळे पुढे यश मिळतं. त्याच्या मागचा हेतू तो असतो की
0: यश मिळतं,
1: निविघ्नपणे ते होत असतं. आणि त्यामुळे साडेतीन मुहूर्तातला हा एक असं आपल्याकडे म्हणून म्हटलं जातं. आणि गुढीपाडव्याला आपल्याला बघतो आपण की किती ठिकाणी नव्या नव्या इमारती असतात, त्याच्यात गृहप्रवेश
0: असतात,
1: भूमिपूजन काही ठिकाणी तर भूमिपूजन करून इमारत बांधायला सुरुवात निदान त्या दिवशीला
0: महत्व असतं.
1: आणि अनेक तऱ्हेनी कार्य चालतात, त्यामुळे हा एक शुभ.
0: आणि आपला महिला वर्ग सोनं जाणार त्यात,
1: हो ते तर आहे,
0: किती आपली हौस पूर्ण घेतो,
1: दात दागिन्यांची सगळ्याची हौस वागत असते. आपल्याकडे आणखीन एक आहे की गुढी उभारतो.
0: हा
1: गुढी उभारण्याची जी परंपरा आहे ना, तर एक त्याच्या मागे एक कथा अशी सांगितली जाते की वसू नावाचा एक राजा होता आणि तो केवळ आणि केवळ तपश्चर्या करण्यासाठी म्हणून वनात गेलेला होता. आणि तो तिथे गेल्यावरती हा एकाग्रपणे त्याचं ते काम चालू होत, तर इंद्रादिदेव सगळ्यांनी ते बघितलं की अरे हा एवढा येऊन एकटा राहतोय आणि पुन्हा एक राजा म्हणजे राजघराण्यातला त्या राजपुत्र आणि तो इतका चांगल्या रीतीने करतोय, तर आता आपल्या ह्या भागाला कोणी यंता नाहीये, तर ते सगळेजण त्याला विनंती करतात की आजपर्यंत तुझी सगळी तपश्चर्या आम्ही बघितली, तू आता या भागात

0: factura sau tu ne am tău pe șase copt. Dar त्याला आग्रह केल्यामुळे तो तयार होतो आणि मग इंद्र त्याला सांगतो की ही वैजयंती माळ तुला मी देतो. ती वैजयंती माळ तू घातलीस की जरी युद्ध करावं लागलं तरी त्या युद्धात तुला एक जखम सुद्धा होणार नाही, पराभूत तर नाहीच होणार पण तुला जखम सुद्धा होणार नाही. त्यामुळे ती वैजयंती माळ देतात. त्यानंतर त्याला आणखी एक वेणूची काठी इंद्र देतो. तर वेणूची काठी कशाला? तर सगळ्या सज्जनांचं रक्षण तू करायचंस आणि तुझ्या हातात ही वेणूची काठी असली की सज्जनांचं रक्षण तू करू शकता. आणि म्हणून तो बसू राजा. त्यानंतर राज्यपद त्याला दिलं जातं, त्याचंही राज्य आहे. आणि मग तो राजा झाल्यावर त्याच्या हातामध्ये ती वेळूची काठी आहे तर तो आपल्या नाही त्या तो ते काय करतो त्या वेळूच्या काठीला जरतारी वस्त्र बांधतो. त्यानंतर त्याला माळा घालतो, आंब्याचे टाळे लावतो आणि अशी फुलांनी अलंकारांनी सजवून तू ती तो याच्या बाहेर उभी करून ठेवतो आणि त्याची पूजा अर्चा त्या दिवशी तो करतो. आणि तो दिवस जो असतो तो वर्ष प्रतिपदेचा शुक्ल चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आणि सबंध त्याला यश मिळत जातं. त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे वेळूची काठी म्हणजे बांबूची काठी आणि मग त्याला ब्रह्मध्वज असं म्हणतात आणि तो ब्रह्मध्वज उभारायचा. आता तो उभारायचा म्हणजे ज्या ठिकाणी तो उभारायचा असतो तिथली जागा आधी स्वच्छ करायची, सारवायची, रांगोळी काढायची. मग ते उभं करताना त्या वेणूच्या काठीला म्हणजे थोडक्यात त्या बांबूला त्या ब्रह्मध्वजाला एक धातूचा कलश उपडा बांधतात. मग तो पितळेचा असू दे, चांदीचा असू दे, तांब्याचा, सोन्याचा, आपल्या आयुर्वेदीप्रमाणे तो उपडा बांधायचा. त्याला एक भरझरी वस्त्र रंगीत ते बांधायचं, त्याच्यावर आंब्याचे तांबडे माळा, फुलांच्या माळा आणि एक आपल्याकडे पद्धत आहे गोड काही ते तोंड गोड व्हावं असं म्हणतो ना, तर त्याच्यासाठी प्रकाशांची हा आणि असं ते सगळं सजवायची आणि तो ब्रह्मध्वज म्हणून तो उभारायचा. आणि तो उभारल्यानंतर खाली ज्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून ठेवले तिथे मग हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा सगळं व्हायचं आणि ती खरी म्हणजे गुढीची पूजा. आणि मग त्या ब्रह्मध्वजाला एक प्रार्थना केली जाते. ब्रह्मध्वज नमस्ते स्तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु. अशी ही प्रार्थना की हे ब्रह्मध्वजा तू आमचा नमस्कार आहे आणि तू कसा आहेस तर फल देणार आहेस, सर्वांचं अभिष्ट चांगलं करणार आहेस, तेव्हा माझ्या या वर्षी माझ्या घरी तू नेहमी रहा आणि माझं सगळं मंगल कर, म्हणजे माझ्या घरामध्ये सगळं मांगल्य पावित्र्य नांदू दे, अशी त्या ब्रह्मध्वजाला प्रार्थना केली जात असते. तर हा जी गुढीची पूजा आपल्याकडे केली जाते ही गुढी आपल्याकडे मुहरतात आणि फार मोठं त्याचं धार्मिक कार्य असं नव्हे पण एक विजयाचं प्रतीक आहे. विजयाचं प्रतीक आपला झेंडा सुद्धा उभारतो तसंच हा आहे की एक आणि वर्जरी वस्त्र कशासाठी तर समृद्धी संपन्न. त्यामुळे हे सगळं आपल्याकडे प्रतिकात्मकता आहे त्याच्यामध्ये पण अशा तऱ्हेने गुढीची ही पूजा आणि रांगोळी समजा.
1: त्याचविषयी मला तुम्हाला विचारायचंय पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधा ताई सोमणी यांच्याकडनं अधिकाधिक माहिती शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया आजच्या गुढीपाडव्या विशेष भागात. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ओन.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकतात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण गुढीपाडवा विशेष भागात मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण गुढीविषयी तुम्ही सांगितलं, गुढी कशी उभारावी याविषयी सांगितलं, गुढीचं महत्व काय आहे आणि आपल्या धर्माचं रक्षण या निमित्तानं सगळ्या सणांच्या निमित्तानं होतं आणि एक भारतीय संस्कृती देश विदेशात किती महत्वपूर्ण आहे आणि त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून भारताकडे आपण पाहतो, तर त्या दृष्टीने आपण आता रांगोळ्यांबद्दल देखील तुम्ही सांगितलं. महिला वर्ग सगळा छान सुंदर सुबक आणि महिला वर्ग कशाला हल्ली तरुण पुरुष वर्ग सुद्धा सुंदर सुद्धा आपल्या वारीला म्हणा किंवा सगळ्या सणांना छान रांगोळ्या काढतात. आता चैत्रांगण म्हणून एक विशेष अशी रांगोळी असते, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: आपल्याकडे रांगोळी काढण्याची एक का प्रथा आहे, तर रांगोळी ही अमंगलाचा नाश करते. ज्याच्या दारामध्ये रांगोळी असते त्या घरामध्ये पवित्र नांदतं, प्रसन्नता नांदते आणि म्हणून पूर्वीपासून अंगणामध्ये रांगोळी काढण्याची प्रथा निर्माण झाली. आणि विशेषतः चैत्र महिन्यात रोज सकाळी सडा घालायचा, तिथला भाग सारवायचा आणि मग सारवलेल्या स्वच्छ भागावर पांढऱ्याशुभ्र रांगोळीने रांगोळी काढायची. तर त्याच्यात आपल्याकडे चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात काढलेली अंगणामध्ये काढलेली आणि ती साधारण 35 ते 40 साधारण किंवा त्यापेक्षा थोडे कमी जास्त असते, पण ही सगळी प्रतिकात्मक आहे. म्हणजे आपल्याकडे चंद्र, सूर्य या देवता म्हणून मानतात, गणपती, देवी, त्यानंतर कमळ, नंदादी, त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये अशा हाताला एकमेकींना धरलेल्या अशा 4 ते 5 मुली दाखवलेत, त्या पण काढल्या जातात. म्हणजे संघटनेचं महत्व एकत्रितरित्या कुठेही काम करताना कसं करायचं असतं ते, म्हणजे हे सगळं प्रतिकात्मक आहे. आणि अशी सगळी म्हणजे समय आहे निरंजन अशी ही नंदादीप कशासाठी, उज्ज्वल असा प्रकाश हवा, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. कमळ हे सुद्धा तसंच आहे, निर्मलतेचं
0: आणि लक्ष्मीचं
1: प्रतीक आहे. लक्ष्मी पण आहे, सरस्वती, म्हणजे हे सगळे चैत्रांगण मध्ये ज्याला ज्याला आपण देवत्व देतोय किंवा देवत्वाचा वास ज्या ठिकाणी आहे, निवास आहे, अशी सगळी प्रतिकात्मकता त्या रांगोळीमध्ये आपल्याला दिसते. ती प्रतीक म्हणजे ती पवित्र्याची, मांगल्याची, पूजनीय अशी ती प्रतीक आहे. आणि त्याला महत्व म्हणजे पूर्वीच्या काळी वेळ असायचा आणि त्यामुळे तरुण मुली स्त्रिया काढत असत. आता काय होतंय, आता एखादा कागद आणतात, कागदावर ते सगळं कोरलेलं असलं
0: तर
1: ते कागद जमिनीवर ठेवायचा आणि रांगोळी पसरायची की ते रांगोळी येते, किंवा चिकटवणे, म्हणजे जशी जिवंतिका पूजन असलं की ती जिवंतिकेची देवीची कागद चिकटवतात किंवा फ्रेम करून ठेवतात, तशी आता ही पद्धत. पण ठीक आहे ना, काम जर करायचंय एखाद्याला, व्यवसाय करायचाय, नोकरी करायची, तर अशा तऱ्हेने थोड्या काही तडजोड करून परंपरा सांभाळतात ना. महत्वाचं ते आहे की आपली संस्कृतीची जपणूक करतात सुद्धा तरुण मुलं मुली, हे महत्वाचं आहे. तर हे चैत्रांगण खूप महत्वाचं. आणि मला आणखी एक तुला सांगायचंय की चैत्र गौर, आपल्याकडे गौरीचं महत्व म्हणजे आणि शक्ती ही महत्वाची आहे. म्हणजे शिव आणि शक्तीने या ब्रह्मा म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती जी झालेली आहे ती शिवशक्तीच्या मिलनातून झालेली आहे. आणि त्यामुळे ही आदिशक्ती म्हणजे पार्वती देवी, आणि ह्या आदिशक्तीलाच आपण दुर्गा म्हणतो. आणि ही दुर्गेची मग महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ही तिची रूप म्हणजे सत्वगुण रज या गुणांच्या प्रमाणे, मग ही जी गौर, ती गौर म्हणतो आपण चैत्र गौर, ही चैत्र गौर सुद्धा आदिशक्तीचं
0: रूप आहे,
1: आदिशक्तीचंच ते रूप आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात 3 दिवसापासून आपण या चैत्र गौरीचं नवरात्र सुरू करतात आणि अक्षय तृतीयेपर्यंत देवीची पूजा अनेक घरामधून चालू असते. काही ठिकाणी नवरात्र 9 दिवसाचं म्हणून करतात आणि सांगता करतात. हे नवरात्र म्हटल्यानंतर स्त्रियांचा सन्मान, त्या गौर म्हटल्यानंतर आदिशक्तीची पूजा तिने निर्मिती केली, सृजन आहे तिच्याकडे, ती आदिशक्ती आदिमाया, तशी स्त्री ही सुद्धा तिच्याकडे सुद्धा सृजन शक्ती आहे, मग तिचा सन्मान, मग काही तिला पूजा असं नव्हे पण तिला हळदी कुंकू आणि करून तिची पोटी भरणं, आणि आता हरभरे म्हणून ओल्या हरभऱ्यांनी पोटी भरणं, हळद कुंकू, आता आंब्याचा सीझन, कणा, म्हणजे सगळा आहार सुद्धा ऋतूप्रमाणे कसा आहे, तर आंबे डाळ, पन्ह आणि खोबऱ्याची म्हणजे खिरापत हे सगळं हळदी कुंकाला दिलं जातं आणि स्त्रीची पोटी भरणं आणि मग तिला नमस्कार करून तिचं म्हणजे ती सांगता त्यावरही केली जात असते. तर अशा रीतीने हळदी कुंकू समारंभ हे जसे आदिशक्तीचं पूजन, स्त्रीचा सन्मान, तसं एकत्र माणसं येत असतात आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र आली की आपोआप संघटन होतं, आपोआप मैत्री वाढते, सुख दुःखाचे जे काही असते आपण एकमेकांना बोलून मोकळे होतो आणि वेळेला आपल्या एकमेकांच्या मदतीला
0: मदतीला
1: संकट असू दे किंवा आनंद
0: आनंद असू दे,
1: सगळंच एकत्र येतात. हा जो आनंद आपल्याकडे आहे ना, हा प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपण घेत असतो, त्याच्यामुळे जीवन
0: आनंदित होत.
1: आता या आनंदाच्या प्रसंगात सुद्धा कडुलिंबाचं सेवन हे प्रत्येक गुढी पाडव्याच्या दिवशी करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलंय, कारण कडुलिंब हा विविध प्रकारच्या रोगांच्यावर
0: औषध आहे
1: आणि मग म्हणून त्या दिवशी गोडधोडाचे पदार्थ असतात, पण तरी सुद्धा सकाळी गुढीची पूजा झाल्यानंतर कडुलिंब मग नुसती पानं खायच्या ऐवजी त्याच्यात जिरं, हिंग, मीठ, सैंदव, काय आणखी काही त्याच्यात पदार्थ घालून अशी ती जरा थोडीशी चवदार करतात आणि मग तो कडुलिंबाची ती चटणी म्हणा ते काय जे वर्ण केलेलं असेल ते प्रत्येकाला मुद्दाम देतात आठवणीने. खरं म्हणजे 12 महिने ते खायला पाहिजे. कडुलिंब जर का थोडा जर रोज खाल्ला तर सगळे विकार नाहीसे होते, पण आपल्याकडे निदान प्रतिकात्मकता जी आहे त्या दिवशी सुरुवात करा आणि असेल त्याप्रमाणे कडुलिंबाचा उपयोग औषध म्हणून करावं हे खरं म्हणजे त्याच्यातलं शास्त्र आहे. तर असा कडुलिंब हाही आपल्याकडे या दिवशी अगदी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर कडुलिंबाचा हा
0: आणि
1: प्रसाद म्हणून दिला जातो,
0: श्रीखंड पुरी खातो त्यामुळे त्याच्याबरोबर थोडस कडुलिंब खाल्लं
1: सकाळीच लगेच देत असतात.
0: आता त्या गुढीपाडव्यानंतर उघाले रामनवमी येते, हा मोठा उत्सव आपण जल्लोषात साजरा करतो, तर रामनवमीचं थोडंसं तुम्ही सांगा मग आपण सांगत आहोत.
1: आपल्याकडे प्रभू रामचंद्रांना आणि भगवान कृष्णांना या दोन्ही दैवत, खरं म्हणजे 6-7 हजार वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णांचा जन्म, पण ही दोनही जे आहेत ते अलौकिक अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान त्यांचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत तर असं आहे की त्या काळातला आतंकवाद मोडून काढणं, निपटून काढण्याचं फार मोठं काम श्रीरामांनी केलेलं आहे आणि त्या काळात भारतामध्ये अशी राक्षसांची कुळंच्या कुळं सामान्य लोकांना त्रास देत होती आणि अशा काळामध्ये त्यांचा बिमोड करणं आणि हे काम त्यांना शस्त्रास्त्र शिक्षण विश्वामित्रांनी दिलेलं आहे, म्हणजे त्यांना वेद उपनिषदांचं शिक्षण मुलींच्याकडून मिळालं, हे त्यांचं म्हणजे जे नियमितपणे 12 वर्ष शिकत होती त्याप्रमाणे ते सगळे राजपुत्र शिकले, पण जाणीवपूर्वक विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना अरण्यात नेऊन त्यांना ते शिक्षण दिलेलं आणि राक्षसांचा निपात कसा करायचा ते बरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र घेऊन त्यांना शिकवलं होतं आणि म्हणून ते अगदी म्हणजे त्राटिकेचा वध असेल, कुंपण केलं, काही मनात कापड म्हणा किंवा त्या तऱ्हेने तिला विद्रोह करणं, दूषण आणि कुमारीचे राक्षस आणि असे कितीतरी राक्षसांचे वध त्यांनी केलेले आहेत. तर अशा तऱ्हेने ज्या रामांनी त्या काळामधला आतंकवाद नाहीसा करण्यासाठी म्हणून स्वतः त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांच्याबरोबर लक्ष्मण, भरत, आणि त्यांची सगळ्यांची मुलं, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे असा आतंकवाद होता आणि सामान्यांना त्रास होत होता त्या त्या ठिकाणी तो नष्ट केलेला आहे. तर हे त्यांचं फार मोठं काम आहे. आज आपल्याला असं वाटतं की रामनवमी साजरी करायची, रामजन्म केला जातो, पाळणा बांधायचा आणि रामाचे काही अभंग ओव्या म्हणायच्या, पाळणे म्हणायचे, पण रामनवमी इतक्याच तऱ्हेने साजरी होते त्याच्यापेक्षा सुद्धा. रामाचे गुण जे आहेत, हे गुण हे आपल्यामध्ये यायला पाहिजे आहे. एक तर इतका पराक्रम आणि तरीही विनम्रता, आज्ञाधारकपणा, म्हणजे पुत्राज्ञा मानणारे, मातेची आज्ञा पाळणारे, त्यानंतर भावासाठी म्हणजे बंधुप्रेम, मित्रप्रेम, म्हणजे काय नाही सगळं काही, आणि एवढं असून सदाचार, नीतिमत्ता, एक पत्नी व्रत, म्हणजे इतक्या तऱ्हेने आणि लोकांच्यासाठी सर्व केलं, दुष्टांचा विनाश करण्यासाठीच तो जन्म. आणि म्हणून अशा तऱ्हेने रामनवमी किंवा आपण कृष्णाष्टमी सुद्धा जी साजरी करतो ती त्यासाठी करत असतो. तर ह्या रामनवमीला, चैत्र शुक्ल नवमीला माध्यान्नी श्रीरामांचा जन्म झालेला आहे, आणि म्हणून दरवेळेला आपण रामजन्म जो करतो तो रामजन्म नवमीला करतो आणि माध्यान्नी केला जातो. आता यावर्षी पुन्हा काय आहे, 26 मार्च सकाळी 11:48 अष्टमी आहे. आता माध्यान्न काल जो असतो, आपल्या दिनमानाचे 5 भाग करतात आणि ते 5 भाग म्हणजे प्रातः काल, संध्या काल, माध्यान्न काल, अपराह्न काल आणि सायंकाळ काल. आता त्याच्यात माध्यान्न काल किती ते किती असतो, तर 11:30 पासून ते 2 वाजेपर्यंत म्हणा. आता या 26 मार्चला 11:48 जरी अष्टमी असली तरी माध्यान्न काळ जो आहे तो 11:31 ते 1:57 असल्यामुळे तेव्हा नवमी आहे. आणि म्हणून बरं, दुसऱ्या दिवशी नवमी आधीच सकाळी संपली आहे, म्हणजे मग कधी करायचं, तर 26 मार्चला माध्यान्न काली ही नवमी म्हणजे रामनवमी आपण ह्या वर्षी साजरी करायची आहे. आणि रामजन्म आपण म्हणजे तो साजरा करणारच, पण त्याही पेक्षा राम प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ना, ते गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला प्रभू रामचंद्रांनी समाजासाठी एवढं मोठं काम केलेलं आहे. आणि जी व्यक्ती एक माणूस म्हणून जन्माला येते पण बस

0: 7000 वर्ष होऊन सुद्धा जिला आपण देवत्व मिळालेलं आहे, म्हणजे रामाला पण तसंच आणि कृष्णाला पण, म्हणजे हे खरे अवतारी पुरुष आणि त्याला अरे जरे आपण म्हणतो इतकं जवळीक त्या परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते, तर देवत्व त्यांना प्राप्त आपण मानतोय त्यांना आणि ते देवत्व त्यांना मिळालंय, तर अशा तऱ्हेचं देवत्व आपल्यामध्ये यावं, माणूस असून सुद्धा माणसांनी सुद्धा देवत्व देवाप्रमाणे वागावं ही खरी शिकवण अशा तऱ्हेचे सण उत्सव साजरे करताना होत असत, आणि म्हणून आपण ज्या वेळेला असे सण उत्सव साजरे करतो त्यावेळेला आपल्याला जे जे असे अवतारी पुरुषांचे काही आपण
1: शिकवण
0: ती शिकवण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, आणि आपल्याकडे असे पुष्कळ असे अवतारी पुरुषांचे जन्म आपण साजरे करत असतो, तर अवतारी पुरुष संत
1: आणि सुरुवातच आपल्या वर्षाची रामाने होते,
0: आपण अशा तऱ्हेचे उत्सव साजरे करूया आणि त्याच्यातून अशा तऱ्हेचे अवतारी व्यक्तिमत्व जे त्यांचा आदर्श आपण ठेवूया
1: आणि आपण
0: नव्या पिढीला ते तो सगळा समजावून सांगून त्यांनी सुद्धा त्याचं पालन करावं यासाठी आपण प्रयत्न करूया.
1: खूप छान, म्हणजे जे जे उदात्त उन्मत महन मंगल ते असा तुम्ही धडा दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे तुमच्या एकंदरीतच आजच्या थोड्या मुलाखतीतून. गुढीपाडवा आमचा तुम्ही खूप सुंदर केलेला आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया, आणि आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उद्बोधनात्मक झालेली आहे, तर तुम्ही नक्कीच आपले अभिप्राय आमच्या युट्यूब चॅनलच्या अकाउंटवर तुम्ही नक्की कळवा, आणि वेदातही तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: खूप खूप आनंद होतोय आणि ह्या नवीन वर्षाच्या नववर्षाच्या आपल्याला सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा पुन्हा एकदा देते, आणि हे वर्ष सुख समृद्धीच आनंदाच यशाच आरोग्याच मनशांतीच लागो अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
1: तर सगळ्यांनी गुढी उभारूया, सण आनंदाने साजरा करूया आणि नवीन वर्षाची ही नवीन पहाट आपल्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येऊ दे. आणि मेधाताई तुम्ही तुमच्या हातून देखील खूप, म्हणजे गुरुजींना आणि तुम्हाला पुनश्च नमस्कार, आणि खूप सुंदर तुम्ही लिहावं आणि असं आम्हाला नेहमीच उद्बोधनात्मक सगळं सांगावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते.
0: धन्यवाद.

0: रामदास माळी. हा बोल. पांढरी गाडी आहे. करेक्ट. नंबर बोल. चष्म्याचा नाही गाडीचा. एमएचओ एमएचओ मला शिवे देतो. एमएचओ 01123. करेक्ट. माल घेऊन टपकाव त्याला. नवे
1: नवे पंचावे.
0: हा

0: आचार्य 90FM माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो, अनेक व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याकडून त्यांचे अनेक अनुभव असतील किंवा त्यांच्या विषयाचं जे काही ज्ञान आहे ते आपण इतर श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. आणि आजचा विषय जो आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे किंवा मला अगदीच भावलेला विषय आहे. कारण मी असं म्हणेन की मुली ह्या स्ट्रॉंग असतात हे आपण ऐकलेलं आहे, पण मुली ह्या स्ट्रॉंग असतात याचं एक अतिशय उत्तम उदाहरण माझ्या समोर माझ्या सोबत बसलेलं आहे. आणि त्या स्वतःला अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वतःला त्या प्रूफ करू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली नाडकर. सो सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90FM वरती.
1: धन्यवाद.
0: सोनाली बद्दल सांगायचं झालं तर सोनाली एक खूप गोड गुणी कलाकार आहे, पण कलाकार ही ओळख तिने तिची तयार केली आहे, बनवलेली आहे, पण त्याही अगोदर ही कलाकार म्हणून तिची ओळख बनवत असताना तिने अनेक गोष्टींचा सामना केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीला एलोपेशिया नावाचा जो काही आजार आपण म्हणूयात किंवा एलोपेशिया होता, म्हणजेच मराठी भाषेत म्हणायचं गेलं तर ते साय असं म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला केस नाहीत आणि केस नसताना मग एक आर्टिस्ट मी कशी होणार किंवा मी सगळ्या जगाला कसं सामोरं जाणार. तर हल्ली तर इतके ऑप्शन्स निघालेले आहेत, पण ह्या सगळ्या ऑप्शन्सला बाजूला ठेवून मी जशी आहे तसं मला समाजाने स्वीकारलं पाहिजे किंवा तसं मला सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे हा विचार जिने मनात ठेवून ती सतत पुढे आली आणि तिच्या तिने लुकला कॅरी केलं खूप छान पद्धतीने अशी आपल्या सगळ्यांची लाडकी सोनाली. खर तर नुकताच गुढीपाडवा झालेला आहे. गुढीपाडव्याला गेली 2 ते 3 वर्ष जी सलग तिच्या लुकने सगळ्यांना अट्रॅक्ट करते, सगळ्यांचं मन वेधून घेते आणि कॉन्फिडेंटली ती स्वतःला प्रूव्ह करते अशी ही सोनाली आहे. तर मला असं वाटतं कदाचित आज इंटरव्ह्यू ऐकताना तुम्हाला समजणार नाही, पण युट्यूब वरती तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल अरे बाप रे. तर सोनाली, मी खूप गप्पा मारल्या किंवा मी खूप बडबड केली, आता मी तुझ्याकडे येते. खरं तर मला एक जाणून घ्यायचंय की हा जो एलोपेशिया आहे तो तुला केव्हा झाला, कोणत्या साली झाला, आणि तू त्याच्यातून म्हणजे तुला हे झालंय हे समजल्यानंतर तुझ्या काय रिएक्शन त्या?
1: मला हा एलोपेशिया 5 वर्षाची असताना झाला.
0: अरे बापरे, ओके. म्हणजे अगदीच
1: लहान होती आणि तेव्हा काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा शाळेचं वय होतं, ज्युनियर सिनियरला तेव्हा होतो. आणि तेव्हा स्कूलमध्ये जाताना असं दडपण यायचं की मी आईला सांगायचं की आई या केसांचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे आपण एवढी औषधं करतोय पण फरक कसा पडत नाही. पण तरी आई ते हाय म्हणजे ते डप्पाव म्हणून हेअरबँड लावायची किंवा टोपी घालायची. पण नॉर्मल थंडीत वगैरे ठीक आहे, टोपी आपण कॅरी करू शकतो, पण इतर वेळी तेवढीच हिट मारायची. मग शाळेत पण खूप मुलं चिडवायची की आता त्यांची पण काही चूक नव्हती, आपलं ते बालपणच तसं होतं, त्यामुळे त्यांना कुठे माहिती की मला चिडवल्यानंतर मला वाईट वाटेल. किंवा मलाही तेवढं माहित नव्हतं की ठीक आहे बाबा की हे थोडंसं घेतलं पाहिजे पॉझिटिव्हली, पण हे लहानपणी तेव्हा कळत नव्हतं. पण त्याच वेळी जास्त मनावर आघात झाला, म्हणजे मी अशी लहान असतानाच खूप रडायचे, एकटी एकटी असायचे, म्हणजे आत्ता जेवढी मी बोलते ना तेवढी आधी नाहीच बोलायचे, एकटी अशी कोपऱ्यात असायचे. किंवा कुठल्या आधी फंक्शन असेल त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही करायचे, कुठला म्हणजे समजा वेडिंगला जायचं असेल तर मी म्हणायचे की मी नाही येत, कारण मला त्रास नाही द्यायचे, म्हणजे त्रास नाही द्यायचे म्हणा. लोक आई बाबांकडे जायचे आणि म्हणायचे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे औषध करा ते औषध करा. मग असं म्हणता म्हणता त्यांनी इतकी औषधं केली की मला असं वाटेल की त्यांनी जेवढा जमवलेला पैसा आहे ना तो सगळ्या त्या औषधांचा सर्वांनीच वाया
0: घालवला. पण मग हे सगळं झाल्यानंतर जसं की तू आता सांगितलं की अगदी लहानपणापासून तू हे कॅरी करतो, शाळेत मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या असतील, पण मग पुढचं जीवन, कारण एखाद्या पुरुषाला केस नसणं हे समाज सहज एक्सेप्ट करतो, पुरुष अगदी बिंदास फिरत असतात, पण अशा मी मुली आणि अशा लेडी मी पाहिलेल्याच नाही की ज्या इतक्या ठामपणे आणि कॉन्फिडेंटली हा लुक कॅरी करतात अगदी डे टू डे लाईफ मध्ये. तर तुला तो कॉन्फिडन्स कसा मिळाला, कधी मिळाला?
1: मला ऍक्च्युली हा कॉन्फिडन्स मिळाला की एक हॉलिवूड एक पीक व्हायरल झाला होता, तर माझा एक सिनियर आहे आनंदाला, तो म्हणाला तू एकदा अशी स्वतःचा एक लुक करून बघ, फोटोशूट करून बघ. पण पहिल्यांदा जेव्हा फोटोशूट करताना आणि मी जशी त्या रूमच्या बाहेर आली माझे हातपाय थरथर कापत होते, म्हटलं हा असा प्रकार कोणीच केला नाही. प आपण एकदा आपण ट्राय करून बघूया तो म्हणाला. पण ते आम्ही तिथल्या म्हणजे आमच्या चार भिंतींच्या आत आणि ग्राउंड होत आहे तिथे गेलं. पण तेव्हा जेव्हा मी स्वतःला त्या लुक मध्ये पाहिलं की म्हटलं आणि त्याच्यामध्ये जो कम्फर्ट झोन होता वीक लावल्यानंतर जे स्वेटिंग होतं किंवा ते डबल टेप असते तिचा त्रास होतो परत ती क्लिप असते त्यात आपले क्लिप असली तर जसं आधी आपले जे केस असतात ना त्याला ती अटॅच केली जाते इतका भयंकर त्रास होतो. तर एसी आपण चालताना रस्त्यांना घेऊन फिरू शकतो
0: बरोबर.
1: मग म्हटलं की असं राहायला काय हरकत आहे हा चला मी समजू शकते की मी आता एका क्षेत्रात काम करते तिथे वीक समजू शकते की एखादं कॅरेक्टर आहे तिथे वीक
0: लागेल.
1: मग तेव्हा ते फोटोशूट केला तेव्हा म्हणाले की अरे हे असं काहीतरी करून बघितलं पाहिजे की फक्त घरापुरतं मर्यादित नाही पण बाहेर पण फिरताना लोकांना दिसलं पाहिजे की अरे हे काय इतकं मोठं असं काय हे नाहीये की टक्कल आहे बाबा एखाद्या मुलीला म्हणून बापरे तिला टक्कल आहे असं बोलण्याची गरजच नाही लागली.
0: खरंच म्हणजे तू आता ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतीस किंवा तू ज्या पद्धतीने बोलतेस त्या सगळ्या गोष्टी खूप खूप जास्त मुलींना प्रेरित करणाऱ्या आहेत. याविषयी आपण अजून पुढे गप्पा मारतच राहू परंतु वेळेचा एका छोट्याशा विश्रांतीचे श्रोते हो तुम्ही कुठे जाऊ नका. आचार्य 90 FM वरती या मुलाखतीचा विशेष मुलाखतीचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: होते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आज को मैं तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या आजच्या विशेष गप्पांमध्ये, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सोनाली नाडकर. सोनाली बद्दल सांगायचं झालं तर तिने एलोपेशिया जो आहे त्याच्यासोबत तिने सर्व्हाइव्ह केलेला आहे. तिने ब्रेकपूर्वीच आपल्याला सांगितलंय की तिचे शाळेची जो काही प्रवास होता किंवा पुढे तिने कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी फेस केल्या. सोनाली, पण तू एक आर्टिस्ट आहेस आणि कलाकार म्हणून जी कला असते आपल्याकडे ते तर तुझ्याकडे 100% आहेच. तू यंदा कदाचित सारखं नाटक असू दे किंवा अनेक एक मूवी सुद्धा केलेला आहेस, त्याच्यात सुद्धा काम केलेलं आहेस. ऍज अन कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा तू एका मूवीसाठी काम केलेलं आहेस. मग हे सगळी कला तर तुझ्याकडे होतीच, पण तुला असं कधी वाटलं का की तुझ्या या लुकमुळे तुझ्या कामावरती इम्पॅक्ट पडतोय, किंवा तुला कधी माझं सिलेक्शन तर झालंय माझ्या कलेवरती, माझ्या स्किलवरती माझं सिलेक्शन झालंय, पण या लुकमुळे मला माघार घ्यायला लागेल असे प्रसंग?
1: हो, म्हणजे एकदा ऑडिशनला गेले होते मी, कंकर ऑडिशन होतं. तर एका बहिणीचा रोल होता, हिरोच्या बहिणीचा. तर माझ्याकडे एक लॉंग वाला विग आहे आणि एक शॉर्ट वाला विग आहे. सो मी म्हटलं की तो लॉंग वाला वेअर करते कारण त्याच्यामध्ये प्रॉपर लुक येत होता. तर झालं सगळं व्यवस्थित, पेमेंट वगैरे सगळं डन झाला आणि त्याच्यानंतर एकाला कळालं की मी विग लावला म्हणून. तसं मी ते दुसरे सर होते त्यांना सांगितलं होतं, पण तो दुसरा मेन होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की नाही म्हणून, ती नको, आपण दुसरी ट्राय करूया म्हणून. पण मग मला असं कळालं की नाही होणार म्हणून, की तुझं होत नाहीये सिलेक्शन विग आहे म्हणून, कारण वेगवेगळे हेअरस्टाईल करावे लागणार आहे. तर मी म्हणाले आपण त्या विगचे करू शकतो ना, तो विग बनवलाय कशासाठी, मला त्या रोलचं काम मिळावं त्याच्यासाठी मी तो विग बनवला. जर त्याचं मला कामच मिळणार नसेल तर मी अशी बाळ लुकवर राहिलेली काय वाईट आहे. पण मग ते काम हातातून निघून गेलं आणि तेच काम माझ्या मैत्रिणींना मिळालं. मग ती म्हणाले की मी घेऊ की नको, म्हटलं गं ते तुझं, तर तुला मिळालं ते तुझं आहे, मला मिळालं असतं तर ते माझं असतं. तर असे काही छोटे मोठे अनुभव आलेत. पण जेव्हा यंदा कदाचित करत होते आणि जवळजवळ मी 6 महिने रिहर्सल केले, पण सुरुवातीचे 2 दिवस असे भीतीदायक होते की मी अशी आधी बारीक होते आणि असे एकदम, तेव्हा पण पहिल्यांदा असा विग बनवला. आणि पवारांची जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा सरांना सांगितलं की सर माझं विग आहे, सो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आताच सांगा, मग मी पुढच्या रिहर्सल कंटिन्यू नाही करणार. सर म्हणाले काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू तुझं काम चोख कर, मी तुला, तू हे नाटक कंटिन्यू करतेस. सर मी तुझं डान्स पण व्यवस्थित बघितलं आणि त्यांनी ऑडिशन पण घेतलं, म्हणजे काय फरक नाही पडत ग. आणि इतकं नाटक छान झालं ते, म्हणजे जवळजवळ गौरव होता, म्हणजे गौरवला पण त्यांनी विचारलं की कशी आहे मुलगी. तर तो म्हणाला की सर तिचं तुम्ही काम बघा, काम आवडलं तर ठेवा तुम्ही, नाहीतर मग तुम्ही डिसिजन घ्या. तर मग सरांना पण आवडलं आणि सर आम्ही जवळजवळ 250 प्रयोग केले त्याचे आणि इतकं आमचं सरांसोबत ट्युनिंग पण जमलं. सर अगदी मुन्ना वगैरे असा आवाज द्यायचा, खूप छान वातावरण झालं होतं, मजा आली पण खूप प्रयोग करणार.
0: म्हणजे हेच ना की नाण्याला जशा 2 बाजू असतात, एक तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह वेनेही पाहणारे लोक आहेत आणि एक तर तुमच्याकडे निगेटिव्ह वेने, म्हणजे की अरे हे काय आहे, कशाला, कशी दिसतेय, काय गरज आहे, किंवा काय वीक नाहीये का, किंवा असं नाही, अशी प्रतिक्रिया देणारे सुद्धा लोक असतात. सो मला असं वाटतं की जसं की संतोष दादा आहेत, त्यांच्यासाठी जे लोक आहेत, जे महान कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत, ज्यांनी कलेला, तुझ्या कलेला एक महत्व दिलं, तुझ्यातली कला ओळखून, तुझ्यातलं स्किल ओळखून तुला पुढे जाण्यासाठी

0: मी अगदी वाराने उठतो, मी पिक्चर मध्ये बघितलंय. तर ती म्हटलं अगं तसं नाहीये, तू एकदा ट्राय कर, अरुण दादाकडे ती घेऊन गेली. तो पण एक चांगला आर्टिस्ट आहे आणि तो सुद्धा याच्यावर काम करतो, तो बीएससी मध्ये सुद्धा काम आहे. सो त्यांनी मला पहिल्यांदा माप वगैरे घेतलं आणि सांगितलं की आपण शॉर्ट मध्ये बघूया, कारण तुला कॅरी करायला पण बरं पडेल, म्हणजे एक शोल्डर पर्यंत होता ना. आणि 15-20 दिवसानंतर जेव्हा पहिल्यांदा मी जो वीक म्हणजे जेव्हा कॅरी केलं, तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे ही नक्की मीच आहे. एक वेगळाच आनंद होता. पण मी सुविधाचे आभार मानेन की तिच्यामुळे मी आज बरीच कामं करू शकले. पण ते झालं वीकचं काम. पण त्याच्यानंतर मी एक सोंग्या नावाची फिल्म केली, मेलिंग किनारदारांची. सो त्यांच्यासोबत मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. काम करताना मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे म्हणून. तर ते युनिव्हर्सिटीला शिकवतात म्हणजे नाटक या विषयावर. तर ते म्हणाले की ठीक आहे, तुला मी एक छोटासा रोल देतो. आणि एक सुंदर रोल होता तो. त्यांनी काम पण बघितलं, म्हणाले अरे तू करशील बिंदास, तू काय टेन्शन नको घेऊ. आणि अचानक आहे ना एक सॉन्ग होतं, दीपाली ताईंनी कोरिओग्राफ करणार होती, तर एक सॉन्ग होतं, तर त्या गाण्यामध्ये म्युझिशियन लागणार होती ही. तर मग अचानक असं ठरलं की अरे आता कुठून आणायचं म्युझिशियन. तर सर म्हणाले तू आत्ताच्या आत्ता बाळ लूप वर म्युझिशियनचा आहे करू शकशील का. म्हटलं सर आत्ता, आणि आम्ही एका गावात होतो पाली गावात, आता कसं करणार. तर सर म्हणाले आम्ही रेझर वगैरे आणलं, म्हणजे ते दाढी वगैरे करतात ना, ते आम्ही ते केस काढले कसे बसे. आणि तिने एक जी डिझायनर होती तिने लगेच माझे कॉस्ट्युम वगैरे शिवले, एक तासात तिने शिवले. आणि दीपाली ताई पण इतकी खुश झाली ना, ती बोलली की हा लूक तुला पुढे घेऊन जाणार, मी तुला लिहून देते. हा ते गाणं युट्यूबला आहे, दादा झाले अध्यक्ष म्हणून. आणि सोंग्या नावाची फिल्म म्हणजे ऋतुजा बागवणीतात काम. तर तो सुद्धा एक वेगळा अनुभव होता. त्यात मी एक गिटार घेऊन अगदी पूर्ण गाण्यावर आहे, मजा आली. पण तो एक वेगळा अनुभव होता.
1: म्हणजे हेच ना की माझ्याकडे ही गोष्ट का नाहीये, म्हणजे आपण सतत तो विचार करत असतो आणि त्या विचार करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे असलेलं काहीतरी वेगळेपण जे आपल्याला खूप काहीतरी वेगळं मिळवून देऊ शकतं तेच आपण विसरून जातो कदाचित. पण तू हे खूप छान पद्धतीने मिळवलंयस आणि केलंयस, तर ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे मी असं म्हणेन. आता थोडासा वेगळा प्रश्न की तू स्वतःला स्वतःच्या मनाची तयारी कशी केलीस की हा लूक घेऊन मी गर्दीमध्ये येणार किंवा गर्दीमध्ये उतरणार, किंवा ज्या वेळेला तू बाहेर पडलीस पूर्ण अशा लूक वरती, तर त्यावेळेला बाहेरच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि त्यांना कसं फेस केलंस.
0: म्हणजे एकदा मला असं जाणवलं की हा लूक म्हणजे मी जिथे जिथे जायचे तिथे तिथे, म्हणजे मी त्यांना वाईट नाही म्हणणार त्या बायकांना, मे बी त्या अॅटमॉस्फिअर मध्ये राहिल्या म्हणून मे बी त्यांचे तसे विचार असतील. पण बरेचदा मी जेव्हा अशी घरी म्हणाना ते वीक वगैरे वापरणं पटतच नाही, कारण आपण जसे आहोत नॉर्मल तसे मी घरी राहते. आणि माझ्या एरियामध्ये सगळ्यांनी वडाळ्यात राहते, एरियामध्ये सगळ्यांना माहितीये की तिचा असा असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लहानपणापासून ते मला ओळखतात. पण मग आता जेव्हापासून वीक घेतला तेव्हापासून त्यांचं असं म्हणणं असायचं की तू वीक करणं लावत असं नाही फिरायचं, की ते असं टक्कल वगैरे फिरणं कसं वाटतं ते, किंवा मुलींना बरं दिसतं का. तर मला असं वाटायला लागलं की बरं दिसतं हा प्रश्नच नाहीये, त्यातून मला जो होणारा त्रास आहे, जो वीक लावायचा तो काढायचा, ती डबल टेप जेव्हा मी थंडीमध्ये लावते तेव्हा इकडून स्किन निघायची, त्याच्यामुळे तो जो होणारा त्रास आहे तो ह्यांना कळत नाही. आणि मुळात तुम्ही बायका आहात ना, तुम्ही बायकांचं दुःख नाही का हे करू शकत. मग माझ्या अशा मनात विचार आला की गुढीपाडव्याला असे तयार होऊन जातातच ना, तर मी प्रियंकाशी, प्रियंका जी आनंद रायजी तिला म्हणाले की मी असं असं करणार आहे. तर ती म्हणाली की ठीक आहे तू ये म्हणून. तिने मला खूप हेल्प केली. आणि पहिला मी 2023 ला जो लूक केला, ऍक्च्युली मला माहित नव्हतं की 7 वाजता वगैरे अगदी जावं लागतं म्हणजे रेडी हो. तर मी 7 वाजता गेले आणि मी आय थिंक काहीतरी 12 बाहेर पडले, कारण ते पेंटिंग वगैरे सगळं होतं ना त्याच्यामुळे लेट झालं. पण 12 ते मला वाटतं 1 वाजेपर्यंत लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, बापरे. म्हणजे मला असं झालं की मी कोण आहे नक्की, म्हणजे इतकं स्पेशल. म्हणजे मला 2 सेलिब्रिटी पण भेटले तिथे, त्यांना पण ढकलत होते लोक. म्हणजे सिरियल वाले होते ते आणि एक फिल्मची होती, म्हणजे त्यांच्यासोबत काम केलं. हा तर मला त्यांना भेटायला पण जायला मिळणार कारण इतकी गर्दी झाली. तर मी म्हटलं की नाही बॉस, की माझ्याकडे जे आहे ना ते मी अजून ओळखलं नाहीये आणि तिथे मला जास्त क्लिक

0: झालं की हा लुक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.
1: क्या बात आहे. सो ज्या वेळेला अशा स्पेशल गोष्टी आपल्या सोबत आणि आपल्याकडे असतात, म्हणजेच की हे की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे तुम्ही जितक्या पॉझिटिव्हली एक्सेप्ट कराल तितकंच ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे ज्या वेळेला तू गुढीपाडव्याचा लुक केलास त्या हफ्ते तर तो तर कमालच, म्हणजे तू याही वर्षी खूप सुंदर लुक केला होतास. पण मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया मिळाल्या या बाबतीत?
0: आई बाबा थोडे दडपणाखाली होते की हिला, म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही की तू अशी वागू नको, त्यांना माहिती आहे खूप बिंदास, पण कधी कधी त्यांना टेन्शन येतं की मी आधी सारखी पुन्हा झाले तर टेन्शन घेतलं किंवा एकटी परत बसले तर. पण जेव्हा त्यांनी पण ते फोटोज पाहिले मग आणि जेव्हा त्यांना विचारली तुमची मुलगी आहे का, तेव्हा त्यांना जो वाटणारा अभिमान होता म्हणजे ते पण भारावून गेले की आई बाबा म्हणाले तू जे करशील ना आम्हाला तुझा पूर्ण सपोर्ट आहे.
1: क्या बात आहे. आणि खूप म्हणजे यू आर सच अ लकी गर्ल की तू जे काही डिसिजन घेतलेला आहेस त्यावरती ते तुला दे आर विथ यू आणि त्यांनी तुला सपोर्ट दाखवलेला आहे. सो खरंच त्यांनाही खूप खूप थँक्स, थँक्यू सो मच. कारण एका मुलीच्या पाठी ज्या वेळेला त्याचं कुटुंब असतं त्यावेळेला ती चार लोक जी काहीही म्हणू देत मग त्याचा फरक पडत नाही कदाचित. मी बोलते अगदीच बरोबर असेल. सोनाली या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळा अप्स अँड डाऊन्स आणि येत राहतात, म्हणजे तू ऍज अन आर्टिस्ट म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तुला सुरुवातीला कुठेतरी नाकारलं गेलं, तुला कुठेतरी नकार तुझ्या वाट्याला आले, तर हे सगळं पचवणं कितपत अवघड ठरलं तुझ्यासाठी?
0: अवघड तर ठरलं, म्हणजे काय घरात मी मोठी असल्यामुळे ती थोडी जबाबदारी, म्हणजे पैसा तर
1: ऑफकोर्स,
0: आणि कम्प्लीट या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे मी अगदी एनजीओ पासून, म्हणजे जेव्हा आपलं फील्ड नसेल तर एनजीओ पासून पण काम केले, म्हणजे स्टेट प्ले म्हणा, आणि मला त्यात काही असं वाटत नाही, कमीपणा नाहीच आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की काय अजून स्टेट प्ले करते, पण माझं त्याच्यातून घर चालतं.
1: बरोबर.
0: मी घरी पैसे देते आणि त्यातून माझं घर चालतं. पण या सगळ्या गोष्टीमधून कधी कधी वाटायचं की अरे मी माझ्या मागची पुढे गेली, हिला काम मिळालं सिरियल मध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये, मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक पार्ट शोधून ठेवलं. म्हणजे मला काही माहित नव्हतं त्याबद्दल की ऍज अन कॉस्ट्युम कंटिन्युटी म्हणून कसं काम करायचं. पण एकदा जस्ट जयंती फिल्मला जाणून घेतलं एक शेवटच्या शेड्यूलला, म्हटलं अरे ठीक आहे हे पण मी करू शकते, म्हणजे जेव्हा मला काम मिळेल आर्टिस्टचं तेव्हा मी ते करेन आणि टेक्निकली मी हे सुद्धा
1: करू शकते.
0: पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय का, मी कमी पडतंय का म्हणून. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे की मला जेव्हा डावललं जातो ना तेव्हा मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की मी हे करून दाखवणार. अचानकच माझ्यामध्ये आहे ते, कदाचित आईबाबांची हे असेल
1: नाही.
0: मग तेव्हापासूनच मी मग हळूहळू पुढे पुढे पुढे काम करत राहिली आणि पुढे करत राहीन
1: नक्की 100%. कारण तू ज्या पद्धतीने इतक्या कॉन्फिडेंटली बोलतेस, हा कॉन्फिडन्स तुला आतापर्यंत तू ज्या काही गोष्टी फेस केलेल्या आहेत त्या फेस केलेल्या गोष्टींमधून त्या अनुभवातून आलेला हा कॉन्फिडेंट आहे. आणि खरंच खूप शुभेच्छा आहे तुला. यानंतर अजून एक दोन शेवटचे माझे प्रश्न आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, सोनाली सोबतच्या ह्या ज्या गप्पा आहेत त्या आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपल्या सोबत आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये गप्पांमध्ये आपल्या सोबत जोडली गेलेली आहे सोनाली. आणि सोनाली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. एलोपेशिया बद्दलही बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. सोनाली, तू सुरुवातीला तू ज्या काही गोष्टींमधून गेली, ज्या काही गोष्टी फेस केल्यास, त्यानंतर तू एलोपेशियाला एक्सेप्ट केलंस की तो एलोपेशिया मला आहे आणि तो माझ्या सोबत राहणार आहे. म्हणजे तू भले तू औषधं खाल्ली असेल, तू वीक कधी कधी लावतेस किंवा ट्राय करतेस किंवा तू असतेस वीक मध्ये, पण तू एलोपेशियाला हे एक्सेप्ट केलेलं आहेस आणि तू त्याच्यासोबत हॅपीली जगतेस. सो असंच तुला काय वाटतं, म्हणजे तू ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतेस, तू युट्यूबवरती पण आलेली आहेस, तू व्हिडिओज बनवतेस, त्याविषयी काय सांगशील?
1: गुढीपाडव्याचे फोटोज पडल्यानंतर, म्हणजे मला वाटतं 2024 जेव्हा पडला, तेव्हा मला एका मुलीचा पहिल्यांदा मेसेज आला US वरून की ती म्हणाली की हॅलो, तिने नाव सांगितलं तिचं, ती म्हणाली की मी अप्रिशिएट करते तुला की तुला अलोपेशिया आहे आणि तू बिंदास फोटोशूट वगैरे करतेस वगैरे. तर म्हणले अच्छा, मग ती म्हणाली की मला पण आहे पण मी भारतामध्ये यायला घाबरते. मी म्हटलं का? तर म्हणे की माझे आई वडीलच म्हणतात की तुला केस नाहीये तर आता आजूबाजूचे लोक काय म्हणतील, तुझं लग्न कसं जमेल, इथून सुरुवात आहे ती म्हणाली. तर मी तिला एवढंच म्हणाले की तुला हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तू आहे म्हणून तू असं म्हणतेस की मी नाही जाऊ शकत भारतात, पण त्याला तू पॉझिटिव्ह वेने घेतलंस की केस नाहीये हा काय प्रॉब्लेम नाहीये, एखाद्या वेळेस ठीक आहे होऊ शकतो अलोपेशिया, पण मला असं वाटतं की त्यासाठी तू तुझ्या आई बाबांना का नाही भेटायचं, त्यासाठी तुझे शेजारचे बोलतील म्हणून तू भारतात का नाही जायचं. पण ती इतकी म्हणजे डिप्रेस वाटत होती की मेसेज करणार, ती म्हणत होती की मला जायचंच नाहीये, मी इथे राहील US मध्ये, लोक जेवढी पुढारलेली आहेत भारतात नाहीये. तर तेव्हा जेव्हा मला जाणवलं की भारतात नाहीये, ती म्हणाली की आजूबाजूची लोक खूपच काय काय म्हणतात, आता तिचं लग्न जमणार होतं, तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे नकारच दिला की असं जेव्हा कळालं, कारण तिला इथे असं चट्टा पडला होता. आता अलोपेशियाचा सुरुवातच तशी होती, चट्टे पडायला सुरुवात होता आणि अगदी भाग तो गुळगुळीत होतो, म्हणजे केसांचा लव पण दिसत नाही, मग अंगावरचे सुद्धा केस जातात, भुवयांचे पण जातात. असं तर ती म्हणाली भुवयांचे वगैरे आहेत पण मला चट्टा पडायला सुरुवात झालाय आणि तो वाढत गेला. तर मी तिला म्हणाले की मी मग तुला वीकचं ऑप्शन आहे आणि USA वीक अगदी चांगले आहेत म्हणजे इकडच्या वीक पेक्षा, तर तू ते ट्राय कर एकदा, तू तुझ्या पार्टनरशी जो होणार आहे त्याच्याशी बोलून बघ. ती खूपच अशी म्हणजे तिने व्हॉइस नोट पण पाठवली होती, अगदीच रडत वगैरे होती. तर मला तेव्हा असं जाणवलं की हा प्रॉब्लेम जरा खूपच मोठा आहे, अलोपेशिया हा प्रॉब्लेम नाहीये पण आजूबाजूच्या लोकांची मानसिकता म्हणजे ती बदलणं खूप गरजेचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: आणि तेव्हा मी ठरवलं की युट्यूब चॅनल ओपन करायचं, कारण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, आणि तेव्हाच मी माझं पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं आणि तिथून मी सुरुवात केली की वीक कसं तुम्ही युज करू शकता. किंवा पहिलाच व्हिडिओ मी केला की मला एकदा एक दादा आहे म्हणजे ज्यांनी मला वीक बनवून दिला होता इकडे बँकाची, तर ते म्हणाले की तू येशील का तिथे पटकन. तर मी म्हणाले काय झालं, तर एक मुलगी आहे ती खूप अशी रडते वगैरे, तिला वीक बनवायची पण भीती वाटते.
0: अरे बापरे.
1: तर मी म्हणाले ठीक आहे, मला कळालं काय प्रॉब्लेम आहे. तर मी गेले आणि तिच्याशी थोडं डिस्कशन केलं. ती म्हणाली काय प्रॉब्लेम आहे, ती म्हणते की मला बाहेरच नाही पडायचंय, माझं असं कसं झालं, मी इतके उपास तापास केले पण माझंच कसं असं झालं, इतर मुलींचं कसं नाही झालं, आता मी कशी बाहेर पडू वगैरे. तर मी तिला सांगितलं की हे बघ, मी सुद्धा वीक युज करते, ठीक आहे तुला जर बाळलूक वर राहणं नसेल जमत की कोणाकोणाला तितके काय म्हणतात कॉन्फिडन्स का नसतो, तर या दादांकडे तुला जसा वीक हवा छोटा मोठा तसा तू बनवून घेऊ शकतेस. मग तिला मी सांगितलं की मी बघ वीक लावून कशी मी नाटकात आणि चित्रपटात काम करते. तर तसं डिस्कशन करताना थोडं तिच्या मनात तिचं
0: शांतता झाली असेल की थोडीशी नॉर्मल
1: झाली. आणि मग तेव्हा तिने तो वीक बनवला आणि त्या दादांना वेडिंगला गेलेली तेव्हा तिने असं अगदी हेअरस्टाईल करून फोटो पाठवला आणि त्यांनी मला पाठवलं की थँक्यू म्हणून तू आलीस आणि तिच्यामध्ये परिवर्तन
0: केलं.
1: हो. तर मला असं वाटतं की म्हणूनच मी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यावर सुद्धा मग मला लोक म्हणायला लागले की अशी अशी औषधं आहेत, पण मी अप्रिशिएट करते लोकांना की ते मनापासून
0: मला सजेशन्स दिले.
1: पण काय असं आहे की अलोपेशियावर औषधच नाहीये. की डॉक्टर पण मला म्हणाले की डँड्रफ अपूर्वशः की त्यावर नाहीयेत. हा तू आम्ही तुला औषध देऊ शकतो पण क्वचित जर 20% आले तर आले, पण खाऊन खाऊन किती औषधं खाणार असं पण होतं ना. मी जवळजवळ वयाचे 5 वर्ष ते कॉलेजला असेपर्यंत औषधच खात होते आणि पथ्य पाळत होते, डाळ भात आणि पालेभाजी एवढंच खात
0: होते.
1: मग त्याच्यानंतर सगळं बंद केलं आणि फायनली मग जे आहे ते
0: एक्सेप्ट केलं आणि छान आता उंदर जगते. क्या बात आहे. सो बेसिकली मला असं वाटतं तू बऱ्याच एलोपेशिया असणाऱ्या मुलींसाठी म्हण, मुलांनाही मुलंही आजकालचे जे तरुण आहेत त्यांनाही थोडंसं कुठेतरी असं लो फील वाटू शकतं किंवा बीईंग पटकन लावतात.
1: हो मुलांचंच मी सांगू शकते, कधी कधी मला असं दिसतात ना, म्हणजे मी जेव्हा वीक वाल्याच्या इथे जाते तेव्हा असं मला दिसतात की मुलं का आलेत वीक लावायला. म्हणजे ते मुलांना एक्सेप्ट केलंय आपल्या भारतामध्ये की मुलं टक्कल म्हणून फिरू शकतात. त्यांना काय फार फार तर ते एक शब्द येतो टकली किंवा टकला म्हणून ते जे चिडवतात, तर त्यांना मुलांना काय एवढं वाटत नाही. मुलं अगदी फार अगदी मनावर घेतात, पण मुलींना जेव्हा टकली म्हणून हा शब्द म्हणून चिडवला जातो ना फार आघात होतो त्यांच्या मनात.
0: एक्झॅक्टली.
1: मग तेव्हा असं वाटतं की अरे मुलं एवढी, म्हणजे ते त्यांच्या मनावर सुद्धा हाच परिणाम होतो. की मला एवढंच वाटतं की लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, म्हणजे त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे की हा बाबा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हिनवलं नाही पाहिजे, एवढंच मला वाटतं.
0: क्या बात आहे. नाही खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह विचार आहे तुझा आणि हेच पॉझिटिव्ह विचार तू सगळ्यांपर्यंत तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवशीलच, त्यात काही शंकाच नाही. आणि आज तो इथे आचार्य रेंडेफेवरती आलीस आणि बिंदास बेधडक खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यास, खूप मस्त वाटलं, मजा वाटली. आणि तुझ्या करिअरची जी काही शिडी आहे तुझी ती अशी छान बरोबर जात राहू अशा तुला शुभेच्छा देते. आणि ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडेंटली हा लुक कॅरी केलेला आहे, जसं स्वतःला कॅरी केलेला आहेस, त्याच कॉन्फिडेंटने पुढे जात राहा. अजून तुला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी तुला मिळो अशीच प्रार्थना करते. आणि इथेच तुला पुन्हा एकदा आभार.
1: थँक्यू. आणि आचार्य 90 FM चे मी आभार मानेन आणि कोमल तुझे पण आभार मानेन की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की मुलींना जरी तुम्हाला अलोपेशिया झाला किंवा मुलांनाही सांगेन, फक्त तुम्ही मनाची तयारी एवढी करा की मी मला हा जो आजार आहे किंवा ते जे अलोपेशिया झालंय त्याला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह वेने तुम्ही कसं काय नेऊ शकता याचा फक्त एकदा विचार करा, तुम्ही नक्की पुढे जा.
0: या बाय. आणि जाता सुद्धा एक छान असा गोड मेसेज सुद्धा तुम्ही दिलेला आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. श्रोते हो आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि मी अजय कोमल सोनाली सोबत इथे तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90FM युवा उद रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनीतली धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुझ्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत की काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा. स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओमध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा आणि झुटझुटगडीत आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला.
1: हो मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही.
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं.
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडतं.
0: अरे वा बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे.
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू.
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते म्हणजे ज्युनियर के जी ला असेल तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून.
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं. मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगले आहे तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसते पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही. तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असते ना या युट्यूबच्या माध्यमातून.
1: हो झाले.
0: हा आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का.
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते.
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी लपाछपी असे गेम्स खेळते.
0: वा वा वा मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं.
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते. आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही. म्हणजे नारळ कोकणीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही. आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानसं असेल हो की नाही.
1: खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं.
1: म्हणजे दोन्ही ठिकाण मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही. आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी नदी वगैरे असते.
1: हो नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे त्याच्यावर. वा खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील.
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते. मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचून
0: दाखवते.
1: आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्या टाकून दाखवले सरळ. चरताना काढली वासरूनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय, भानारी दाखवली एक मोठी नदी, गावातली माणसे दाखवली साधी. गावाचे चित्र झाले खूप खूप छान, स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान.
0: वा किती छान, किती गोड, तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू, मला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही. आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
1: बरं? माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर. आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले.
0: अच्छा,
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं. तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सध्या 4 वर्षांची. बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ, तो खूप चांगला झालेला. तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने.
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय, कोणते कोणते विषय घेतेस बरं?
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते, म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली, तर तिथे खूप काय काय, ते एक रिसॉर्ट होतं नेचरनेस नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं. आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते.
0: वा वा वा किती छान, मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या कोणाकोणाच्या घेतल्यास बरं?
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी डाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा, पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं, म्हणजे ते असं म्हणतात ना की चांगली उत्तरं दिली मला, तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली, तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं. आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब, गोरक्षनाथ महाराज, अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल.
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असतील हो की
1: नाही?
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
1: नाही, मला कलेक्टर बनायचंय.
0: बापरे, का बर?
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली. फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं. तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार. पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं, मग हळूहळू थोडं टीव्ही बघायला लागली ना, तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं, म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल. तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलं की मी कलेक्टर.
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो, करणार आहेस ना तू?
1: हो, खूप अभ्यास.

0: विश्रांती यांचा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेला आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा डब्ब्यावरून मला आठवत तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ पाणीपुरी शेवपुरी हो की नाही? आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका मराठी तडका हो की नाही? आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तू कोण पुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे तुम्ही अर्ध वाचले मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस काय पूजा करतेस? मनाचे श्लोक म्हणते?
1: हा मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे
0: म्हणते
1: हो आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शिक्षा
1: घरी अथर्व शीर्षक त्याच्यानंतर राम रक्षा ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: वा वा वा म्हणजे पाढे आणि पर्वता हा आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे पण खूप जणांना माहिती असेल तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा न्यू वर्जन.
1: हा तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखव. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे ज्यात ससा झोपून राहतो आणि कासव जिंकतं पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो का हे कासव किती हळू चालतोय मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल पण यावेळी मी झोपणार नाही मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस ते छानच आहे पण वाटेत ती मोठी नदी लागते ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत सशाला पोहता येत नव्हतं तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले अरे मित्रा तू हरला नाहीस तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो तू एक काम कर माझ्या पाठीवर बस आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला पण यावेळेस ससा एकटा पाविला नाही त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: वा वा वा, व्हेरी गुड. एकमेकाचं काय अवघे धरू शकत हो की नाही? किती छान, किती गोड. आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराच्या अजिबातच भीती वाटत नाही हो की नाही? कारण आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही? पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते. आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असतं. आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठिंबल चांगलं आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसा

खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंय, एकदम गोड. आणि मला सांग,

0: माझ्याबद्दल मी गोष्ट वाचते म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
1: अरे वा किती छान, कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या मग आपण

नमस्कार श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत, पुस्तक आपल्या भेटीला. मी मंगेश जनार्दन बोडके, ग्रंथपाल, एनजी आचार्य आणि डी के मराठे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे. या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत. या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे. आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये, दरवेळेला 2 पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत. त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांची लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी, या आपण इथे सादर करणार आहोत. जेणेकरून आजच्या पिढीला, तसेच काही वाचक वर्गांना, या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल. त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल. यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तर आपण सुरू करूया. आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी. डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे. आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं, किंवा ज्यावेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला ह्या पुस्तकाचं वाचन केलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल. तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडंसं ऐतिहासिक महत्व मी सांगून देतो. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 1936 मध्ये असलेल्या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडून आणली आहे. आजही पुस्तक तितकंच महत्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात. त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहे, त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवले. त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणीचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचा एक उद्देश जो आहे, तो या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे, त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील. कार्नेगी हे लोकांना हाताळायचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात. त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे. म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाहीये, हे काही नॉवेल नाहीये किंवा कथा कादंबरी नाहीये. ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे. उदाहरणार्थ, टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्वाचं तत्व आहे. हे सकारात्मक संबंधावर जोर देतं. दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्व देण्याचे महत्व सांगतं. म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल. या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायचा यावा, यावर आधारित आहे. प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणे दिली आहेत, जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात. उदाहरणाचे महत्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे. जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले, ही उदाहरण पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात. आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्व आहे. आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातही या पुस्तकातील तत्व तितकीच महत्वाची आहे.
प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पात्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेगी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रुझवेल्ट यांच्या इतरांना महत्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट्य पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसं नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्व देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे. यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेले आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा, तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असू, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं, त्या ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढलाय तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्व कमी होताना दिसतंय. सो अशा वेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरली आहे आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनली डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे, त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिश मध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल. तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिले आहेत.
तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्वपूर्ण नियम शिकवते. यात सहानुभूती, प्रशंसा ऐकणे, मित्रांना महत्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोतेहो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण 150 रुपये आहे, 150 रुपये आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळवून देणार नाही, तर यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये आपलं दुसरं पुस्तक आहे इकेगाई। इकेगाई बद्दल आपण बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, काहींनी पुस्तक ते वाचलं सुद्धा असेल। इकेगाई हे जगातील सर्वात बेस्ट सेलर पुस्तक या पद्धतीने आहे। इकेगाईचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे, जो अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केलेला आहे। इकेगाई एक सफर हे एक जापनीज जीवन पद्धतीवर आधारित एक पुस्तक आहे, ज्याची समीक्षा तसेच त्याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। इकेगाई हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मेरालेस यांनी लिहिलेलं आहे। त्यांनी या पुस्तकामध्ये एक जपानी सिक्रेट टू लॉन्ग अँड हॅपी लाईफ, अर्थात इकेगाई दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य। आज आपण या पुस्तकातील संकल्पनेचा अर्थ, त्यातील मुख्य विचार, जपानमधील लोकांचे अनुभव आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत। इकेगाई जपानी सिक्रेट लॉन्ग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मोरालेस यांनी जपानमधील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लिहिलेलं आहे। त्यांनी विशेषतः ओकिनावा बेटाला भेट दिली, जिथे जगातील सर्वाधिक शतायुषी लोक राहतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य इकेगाई असल्याचे मानले जाते। थोडस लेखकाबद्दल मी सांगेन। फ्रान्सिस गार्सिया हे स्पॅनिश लेखक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत, तर हेक्टर मोरालेस हे स्पॅनिश लेखक आणि प्रवास पत्रकार आहेत। दोघांनी मिळून मानवी अनुभव आणि संस्कृतीचा अभ्यास केला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे। हा पुस्तकाचा उद्देश असा आहे की वाचकांना इकेगाई या जपानी संकल्पनेची ओळख करून देणे आणि स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी प्रेरित करणे आहे। इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, तुमचे अस्तित्व कशासाठी आहे हे शोधणे। हे पुस्तक दीर्घ, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचे महत्व सांगते। थोडस या पुस्तकाचा जे काही अर्थ आहे किंवा आपण म्हणून त्यातले काही घटक आहे याबद्दल थोडंसं आपण बोलूया। इकेगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा थेट अनुवाद करणे कठीण आहे, पण तो जगण्याचे कारण, जगण्यातील आनंद किंवा तुमच्या अस्तित्वाचा उद्देश अशा अर्थाने समजला जातो। हे तुमच्या आवडीचे, जगाला आवश्यक असलेले, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतील आणि त्यात तुम्ही चांगले आहात अशा चार गोष्टींच्या बिंदूमध्ये दडलेले आहे। ठीक आहे, चार मूलभूत घटक म्हणजे या पुस्तकामध्ये जे चार मूलभूत घटक आहेत ते त्यांनी चार महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। तुम्हाला काय आवडते, दॅट इज युअर पॅशन। जगाला कशाची गरज आहे, दॅट इज युअर मिशन। तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात, युअर वोकेशन। तुम्ही कशात चांगले आहात, युअर प्रोफेशन। या चार घटकांचा योग्य समन्वय साधल्यास तुम्हाला तुमचा इकेगाई मिळतो। सो लेखकांनी ओकिनावातील शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला। त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य केवळ इकेगाई नाही, तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंधाचे महत्व, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि संतुलित आहार येणे हे देखील आहे। थोडस या पुस्तकाचा आपण जेव्हा प्रक्रिया बघतो किंवा आपण त्या प्रश्नांबद्दल विचार करतो, तर आपल्याला दिसून येईल की पुस्तक वाचकांना स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आणि काही महत्वाचे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करते। तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो, जगात तुम्ही काय योगदान देऊ शकता, तुमच्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता आणि तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले आहात याबद्दल बरेचसे उहापोह केलेले आहे। यात लेखक सांगतात की इकेगाई एका रात्रीत सापडणारी गोष्ट नाही, त्यासाठी लहान सुरुवात करावी लागते आणि वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करावा लागतो। तुमच्या आवडीच्या आणि कौशल्याच्या क्षेत्रामध्ये सक्रिय राहणे महत्वाचे आहे। इकेगाईचा शोध घेताना वर्तमान काळात जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं महत्वाचं आहे। भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास जीवनात अधिक समाधान मिळते असं या पुस्तकातून आपल्याला दिसून येतं। या पुस्तकाचा काही जो उद्देश आहे, जो लिहिण्याचा उद्देश आहे की ज्याच्या जीवनात एक स्पष्ट उद्देश दिसतो ते अधिक आनंदी आणि समाधानी असतात। इकेगाई तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाला उठण्याची आणि काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते। त्याचबरोबर या पुस्तकामध्ये तणाव आणि चिंता याबद्दल सुद्धा सांगितलं आहे। इकेगाईच्या शोधात असणारे लोक त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांना तणाव आणि चिंतेचा सामना कमी करावा लागतो। जेव्हा तुम्ही तुमच्या इकेगाईनुसार जगता तेव्हा तुम्हाला काम ओझं न वाटता एक आनंददायक अनुभव वाटतो। त्याचबरोबर
ओकिनावातील लोकांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की इकेगाई केवळ मानसिक समाधानासाठीच नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्वाचं आहे. या उद्देशपूर्ण जीवनशैलीमुळे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे तुम्ही जर का बघाल तर या पुस्तकामध्ये आपण आपला इकेगाई शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानुसार याच्यात जे काही प्रश्न विचारले आहेत, याच्यात ज्या काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण स्वतः या गोष्टींचा विचार करून मला काय आवडतं, माझं मिशन काय आहे, माझा उद्देश काय आहे, आयुष्यात मला काय करायचं आहे, याबाबत जर का आपण विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत पडतात. थोडस पुस्तकाच्या जीवनशैलीबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत सुराबद्दल आपण बोलूया. लेखकांनी अतिशय सोप्या आणि सहज भाषेत इकेगाईची संकल्पना समजावून सांगितली आहे. जपानमधील लोकांचा अनुभव आणि विचार त्यांना प्रभावीपणे मांडता आलेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा सूर सकारात्मक आणि प्रेरणा देणारा आहे आणि त्याचबरोबर वाचकांना स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. पुस्तकात जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचे सुंदर चित्रण आहे ज्यामुळे इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे केवळ सैद्धांतिक चर्चा न करता लेखक इकेगाई शोधण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन सुद्धा करतात ज्यामुळे वाचकाला कृती करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला समजेल की आपण आपल्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यासाठी काय करायला पाहिजे. थोडस या पुस्तकाचं विश्लेषण करताना पुस्तक मला आवडलंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा वेळ मिळत नाही तिथे हे पुस्तक एक शांत आणि विचार करायला लावणारा अनुभव देतं. इकेगाईची संकल्पना सुंदर आहे आणि ती आपल्याला जीवनात साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा याबद्दल शिकवते. ओकिनावातील लोकांचा प्रभाव जो आहे तो असा आहे की त्यातील बरीचशी मंडळी ही शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा खूप मोठा भाग आहे. आपल्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतात. या पुस्तकाने मला स्वतःच्या इकेगाईबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त केले आणि मला खात्री आहे की ते अनेक वाचकांना त्यांच्या जीवनात उद्देश शोधण्यासाठी प्रेरणा देतील. या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आपण म्हणू किंवा बलस्थान आहेत की इकेगाई ही संकल्पना पाश्चात्य जगासाठी नवीन आणि खूप आकर्षक आहे. जीवनाचा उद्देश शोधण्याचा हा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही जीवन जगण्याच्या काही संकल्पना आहेत की जेणेकरून एक शांत निवांत किंवा एखादं प्रभावी जीवनशैली कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सुद्धा आपल्याला मांडता येईल. इकेगाई या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही स्वतःची जीवनशैली कशी बनू शकता हे आपल्याला करता येईल. पुस्तकात केवळ इकेगाईची व्याख्या दिली नाही तर तो शोधण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि प्रश्न देखील विचारले आहेत जे वाचकाला कृती करण्यास मदत करतात. म्हणजे त्यात क्वेश्चन अँड आन्सर सेशन असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याच आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आपण आपल्या जीवनातला आनंद, आपल्या जीवनातला इकेगाई हे शोधण्यास आपल्याला फार मदत होते. सो जपानी संस्कृती आणि जीवनशैलीची माहिती मिळाल्याने इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि पुस्तकाला एक वेगळे परिमाण मिळते. हे पुस्तक त्या लोकांसाठी खास करून उपयुक्त आहे जे त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधत आहेत, आनंदी जीवन, समाधानी जीवन जगण्याची इच्छा बाळगतात आणि जपानी संस्कृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. अशा लोकांसाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर जपानच्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा जपानच्या काही आपण म्हणू लोककला असतील, लोकांच्या ज्या काही जीवनशैली असतील त्या भारतासाठी काही वेगळ्या नाही आहेत किंवा अपरिचित नाही आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी भारतीय वाचक हे या लेखकाबरोबर त्याचबरोबर त्यांच्या जापानीज जीवनशैलीबद्दल आपल्याशी लगेच अनुरूप होऊन जातात, कनेक्ट करू शकतात. इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण, तुमच्या अस्तित्वाचा उद्देश हे पुस्तक आपल्याला आपल्या आवडीचे जगायला आवश्यक असलेले त्यातून आपल्याला अर्थ लाभ होऊ शकतो, ज्यात आपल्या चांगले आहोत अशा दृष्टीने संयोगात दडलेले हे शिकवते. ओकिनावातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लेखक ते स्पष्ट करतात की इकेगाई सोबत सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंध, शारीरिक सक्रियता आणि संतुलित आहार हे दीर्घ आणि आनंदी जीवनाचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर जर का तुम्हाला या पुस्तकावरती काम करायचं असेल, स्वतःवरती काम करायचं असेल, आयुष्यात स्वतःच्या ध्येय शोधण्याचं काम करायचं असेल तर त्यासाठी लेखकांनी त्याबद्दल कृतीबद्ध गोष्टी दिलेल्या आहेत.
जर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद शोधायचा असेल तर फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मिरालेस यांचे इकिगाई हे जे काही पुस्तक आहे ते नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तुमच्या इकिगाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी प्रेरित करेल. याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण दोन पुस्तकांबद्दल माहिती घेतली आहे. एक म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेजी, तसेच इकेगाई एक सफर जे आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरासल यांचं जे पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत आणि छोट्या खाली पुस्तक असल्याकारणाने या पुस्तकामध्ये वाचनासाठी तुम्हाला वाचकांना जी काही मोठी पुस्तकं कादंबरी वाचण्याची जी काही सवय नसते तर तशा व्यक्तींना ह्या पुस्तकातलं कोणतंही चॅप्टर जर का वाचून काढलं तर कुठल्याही प्रकारे त्यांचं सिक्वेन्स आपण म्हणू किंवा एखादी कथा अशी अडथळत नाही. त्यामुळे आयुष्यातले जे काही अनुभव आहेत, जे काही गोष्टी आहेत ते करत असताना तुम्हाला तुमचं आयुष्य कसं समृद्ध करता येईल या गोष्टींवरती जे भर दिलेली ही दोन महत्वाची पुस्तकं आहेत आणि या दोन पुस्तकांचा मला फार उपयोग झालेला आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तशी ही पुस्तकं नक्की वाचा. ही दोन्ही पुस्तकं आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत आणि याच नोटवरती मी आता इकडे थांबतो. धन्यवाद.